सुप्रभात श्रोते हो, 229° नो मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज मंगळवार भारतीय सौरतिथी 9 आषाढ 1948 म्हणजे 30 जून 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत आपलं स्वागत. सकाळचे 5:57 झाली आहेत. सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सरकार ने पेट्रोल और डीजल की बिक्री पर लगाए गए अस्थायी प्रतिबंध हटाने का फैसला किया है। पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय ने कहा कि सार्वजनिक क्षेत्र की तेल विपणन कंपनियों के पेट्रोल पंप पर 1 जुलाई से ये प्रतिबंध लागू नहीं रहेंगे। अमेरिका और ईरान के बीच हॉर्मूज जल डमरू मध्य को लेकर विवाद पर आज कतर की राजधानी दोहा में वार्ता होगी। ये बातचीत हाल के सैन्य तनाव और अस्थायी युद्ध विराम के बाद हो रही है। दुनिया के लगभग 20% कच्चे तेल का परिवहन इसी जलमार्ग से होता है। भारतीय सेना ने अरुणाचल प्रदेश में चीन की पीपल्स लिबरेशन आर्मी ने हाल में घुसपैठ कर शिविर स्थापित करने संबंधित खबरों का खंडन किया है। सेना ने कहा कि ऐसी खबरें तथ्यहीन और निराधार हैं। भारत ने अफगानिस्तान में पाकिस्तान के हवाई हमलों की कड़ी निंदा की है। इन हमलों में महिलाओं और बच्चों सहित कई नागरिकों की मौत हुई है। विदेश मंत्रालय ने कहा है कि पाकिस्तान की ये कार्रवाई अफगानिस्तान की संप्रभुता पर हमला है और क्षेत्रीय शांति तथा स्थिरता के लिए खतरा है। 3 जुलाई से शुरू हो रही अमरनाथ यात्रा को लेकर जम्मू कश्मीर और पंजाब में सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है। 57 दिन की इस यात्रा से पहले यात्रियों का पहला जत्था जम्मू पहुंचने लगा है। फीफा विश्व कप के नॉकआउट चरण में पैराग्वे ने जर्मनी को एक कड़े मुकाबले में हरा दिया। दोनों टीमें निर्धारित समय पर 1-1 गोल की बराबरी पर थी। इसके बाद पेनल्टी शूटआउट में पैराग्वे ने जर्मनी को 4-3 से हराया। वहीं ब्राजील भी राउंड ऑफ 16 में पहुंच गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: दोनशे 29 किलोमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्स वर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत।
2: सर्वाच्या असतात पैसा, शिक्षण, नाती, आरोग्य या सर्व गोष्टींचे जीवनात विशेष स्थान आहे। पण या सर्वांपेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे वेळ। कारण पैसा हरवला तर तो पुन्हा मिळवता येतो, आरोग्य बिघडले तर उपचार करता येतात, पण एकदा निघून गेलेली वेळ मात्र कधीच परत येत नाही। वेळ ही आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे। प्रत्येक माणसाला दिवसाचे 24 तास सारखीच मिळतात, पण काही लोक त्याच वेळेचा योग्य उपयोग करून यशस्वी होतात तर काही लोक वेळ वाया घालून मागे राहतात। त्यामुळे वेळेचा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात असतं। वेळेचे महत्त्व आपल्याला विद्यार्थी दशेतच समजायला हवे। जो विद्यार्थी वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करतो तो नक्कीच चांगले यश मिळवतो। अभ्यास, वेळ, विश्रांती आणि इतर कामे यांचे योग्य नियोजन केले तर जीवन अधिक शिस्तबद्ध बनते। आजच्या काळात मोबाईल, सोशल मीडिया, TV आणि इंटरनेट यामुळे अनेकांचा वेळ नकळत वाया जातो। काही मिनिटासाठी मोबाईल हातात घेतला की तासनतास कसे निघून जातात हेही कळत नाही। नंतर मात्र कामे अपूर्ण राहतात आणि तणाव वाढतो। त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक तेवढाच करणे गरजेचे आहे। श्रोते हो, वेळेचे व्यवस्थापन म्हणजेच टाइम मॅनेजमेंट हे आजच्या जीवनात खूप महत्त्वाचे झाले आहे। रोजच्या कामांचे नियोजन करणे, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे, आळस टाळणे आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण करणे यामुळे आपले जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी बनते। आजच्या स्पर्धेच्या युगात वेळेचे महत्त्व अधिक वाढले आहे। प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनतीसोबतच वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे। विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा एखादा कर्मचारी, प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला विशेष असे स्थान आहे। योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि योग्य वेळी केलेलं काम हेच यशाचे खरे रहस्य असते। महान व्यक्तींच्या जीवनाकडे पाहिले तर त्यांनी केलेला वेळेचा सदुपयोग हे सगळ्यात महत्त्वाचे आहे। म्हणूनच जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वप्रथम वेळेची किंमत ओळखायला शिकावं लागतं। घड्याळाचे काटे सतत पुढे जात असतात, म्हणूनच आयुष्यातही थांबून चालत नाही तर आपल्याला त्या काट्याप्रमाणे सतत चालत राहावं लागतं। वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही, म्हणून प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे। आयुष्यातील प्रत्येक मोठं यश वेळेच्या योग्य नियोजनातूनच जन्माला येतं। गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही ही गोष्ट ज्याला कळाली त्यालाच वेळेचे महत्त्वही कळाले। जो माणूस वेळेचा आदर करतो त्याला वेळसुद्धा यश

यशाचं बक्षीस देतं. प्रत्येक सूर्योदय आपल्याला नवीन संधी घेऊन येतो. म्हणूनच वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःच्या भविष्यात नुकसान करणं होय. आळस हा वेळेचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून सर्वांनी सर्वप्रथम आळस हा टाळला पाहिजे. थोड्या वेळाने करू, काही तासांनी करू. प्रत्येक वेळेस असं म्हणतो की आपण हे काम झाल्यानंतर दुसरं काम करू, म्हणजे आपण एका कामाला करण्यासाठी दुसऱ्या कामावर ते आपण थोपत असतो. पण ते न करता आपण आपल्या हातातलं काम हे आधी पूर्ण केलं पाहिजे. आळस हाच माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. योग्य वेळेवर केलेली मेहनतच उज्ज्वल भविष्य घडवते. वेळेची शिस्त अंगीकारली की जीवन सुंदर आणि यशस्वी बनतं. वेळेची किंमत ज्यांना समजते त्यांचं भविष्य नेहमी उज्ज्वल असतं. स्वप्न पूर्ण करायची असतील तर वेळेला मित्र बनवावं लागतं. आणि वेळ हा जर मित्र बनला तर आपले स्वप्न पूर्ण व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आज हा दिवसच आपल्याला भविष्यासाठी सर्वात मोठी संधी असतो. म्हणून आपलं काम हे ज्या दिवशी आपण पूर्ण करायचे ठरवले त्याच दिवशी आणि त्या वेळेतच आपण पूर्ण केले पाहिजे. म्हणूनच वेळ हा आपला मित्र असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.

नमस्कार. परभणीअंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमामध्ये वेळेचं महत्त्व याविषयी प्रमोदिनी वांगीकर यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये वसंत बापट यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची पारंपरिक रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर गोळवलकर यांनी.

सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती मधुकर गोळवलकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही गीतरचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये सुधीर मोघे यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये सुधीर मोघे यांची ही रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराज यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे राम पाठक यांनी.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराज यांची ही रचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत रचना.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये नरेंद्र शर्मा यांची ही हिंदी भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात मूलस्थानी जलसंधारण याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव यांनी दिलेली माहिती आता प्रसारित करत आहोत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. शेतकरी बंधूंनो, आपण जवळपास सगळेजण कोरडवाहू शेतकरी आहोत आणि कोरडवाहू शेती म्हटलं तर मृदा आणि जलसंधारण हे आलंच. त्यामुळे आपल्या शेतामध्ये पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब त्याचं संधारण आपण कसं करू आणि आपल्या शेतामध्ये तयार होणारी जी माती आहे तिचं संधारण कसं करू याचा जर आपण ध्यास घेतला तर कोरडवाहू शेती ही सुसह्य आपल्याला होऊ शकेल. तर आपण असं काय केलं पाहिजे की जेणेकरून मृदा आणि जलसंधारण आपल्या शेतामध्ये होईल, तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. सर्वात पहिले आपल्याला उताराला आडवी पेरणी करायची आहे. जे काही कामं आपण करतो शेतामध्ये, जसं नांगरणी आहे, वखरणी आहे, पेरणी आहे, कोळपणी आहेत, उताराला आडवी अशी आपल्याला करायची आहे. दुसरं जे काम करायचं आहे, जे जलसंधारण सरी आपल्याला आपल्या शेतामध्ये तयार करायचे आहेत, शेतात उताराला आडव्या दिशेने 10 मीटर अंतरावर 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल, म्हणजे 1 फूट खोल, त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बैलचलित नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी काढाव्यात. अशा सरीत 0.2 ते 0.4% उतार आपल्याला द्यायचे आहेत. याकरता कृषी अभियांत्रिकी किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची आपण मदत घेऊ शकता. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित आपल्याला राखायची आहे. सोबत ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपिकाकरता ही जलसंधारण सरी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे. तर पेरणीच्या 30 ते 40 दिवसांनी अंतरमशागतीचे कामे पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात 3, 4 किंवा 6 ओळीनंतर कोळप्याच्या सहाय्याने किंवा बळीराम नांगराच्या सहाय्याने सरी काढावी. कापूस आणि तूर हे पीक असेल तर 2 ओळीनंतर सरी काढावी. ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकामध्ये 4 ते 6 ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. त्यानंतर आहे बंदिस्त सरी. हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर बळीराम नांगराने किंवा कोळप्याने उताराला आडव्या सऱ्या पाडाव्यात. जास्त अंतरावरील पिकाकरता उपयोगी अशी ही बंदिस्त सरी असतो. पेरणीनंतर अंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर सऱ्या सलग न ठेवता 10 मीटर अंतरावर आडवे वरंबे आपण तयार करावेत. कापूस आणि तूर या पिकाकरता बंदिस्त सरी ह्या उत्तम ठरतात. नंतरची जी काम करायचं आहे ते म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत. ही पद्धत भारी जमिनीकरता आहे. जलसंधारण व निचरा करण्याकरता उपयुक्त अशी पद्धत आहे. पिकांच्या ओळीनुसार वरंब्याची रुंदी ठेवायची आहे. वरंब्याच्या दोन्ही बाजूने सऱ्या पाडाव्यात. सऱ्यांना 0.1 ते 0.3% उतार द्यावात. आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने मृद आणि जलसंधारणाच्या दृष्टीने काही उपयुक्त शिफारसी केल्या आहेत, त्या कुठल्या आहेत हे आपण जाणून घेऊयात. मध्यम खोल जमिनीमध्ये जास्तीत जास्त मूलस्थानी जलसंधारणाकरिता कापूस आणि सोयाबीन 1:2, आंतरपीक पद्धती अंतर्गत उतारास आडवी 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत मशागत करण्यात यावी. दुसरी शिफारस अशी आहे की सोयाबीन व करडईकरिता शेततळ्यातील पाणी वापरून डिझेल पंपाद्वारे तुषार सिंचन पद्धतीने संरक्षित पाणी देण्यात यावे. आणि तिसरी जी महत्त्वाची आहे उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल, जे मृदा आणि जलसंधारणाच्या दृष्टीने, ती म्हणजे भूजल पुनर्भरणकरता, म्हणजे रिचार्ज करण्याकरता वनामकृवी सुधारित कूपनलिका पुनर्भरण यंत्रणेचा उपयोग आपल्याला करायचा आहे. हे सगळे आपण कामे जर केलेत तर कोरडवाहू शेतीकरता अतिशय उपयुक्त हे आपल्याला ठरणार आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंनी याचा विचार करावा. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात

मूलस्थानी जलसंधारण याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी या

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांना डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसत केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग, नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, ते डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटारं साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजोगं काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्यामुळे ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याच्या थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन, ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर आता काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना जात. ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात, कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली. तिथले लोक काही शेतकरी पिकवत

0: असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नोड पाहिजे, आमचं सकन अन्न खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

या रूपरेषेनंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 भावधारा अंतर्गत सुमन कल्याणपूर आणि आशा भोसले यांनी गायलेली भावगीतं आपण ऐकू शकाल.

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मेहराब अंतर्गत कविता पोडवाल, मेहंदी हसन आणि जसवंत सिंग यांनी गायलेल्या काही गझल आपण ऐकू शकाल. 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लख लख चंदेरी आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 10 वाजता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तंत्रज्ञान युगात गणित विषयाचं महत्त्व याविषयी प्राध्यापक संभाजी समणकर मॅथमॅटिक्स क्लासेसचे संचालक यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

ही झलक आपण ऐकली 10:20 प्रसारित होणाऱ्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमात आपण मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील गीत ऐकणार आहोत. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 पुराणी यादें पुराणे गीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन सीमंतिनी कुंडीकर यांचं. 11:35 साहित्य संस्कृती यामध्ये रंजना लसणे यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. सहनिवेदन सुषमा कुलकर्णी यांचं. 12:00 वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 6:30 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत द ओहोल स्टेडियम लंडन येथे खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचं ऑफ ट्यूब वर्णन आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

दरम्यान सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

ही होती रूपरेषा आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: जरा देख के चलो।
1: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण

0: मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पुढील वर्षापासून ऑनलाईन टीईटी घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर, तर कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची काँग्रेसची टीका. नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. आणि मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट. आता सविस्तर बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचे सूतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. काल विधानसभेत त्यांनी टीईटी संदर्भात निवेदन सादर केलं. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं होणार असल्याची ग्वाही भुसे यांनी दिली. ते म्हणाले,
1: फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
0: दरम्यान टीईटी पेपरफुटी प्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विधान परिषदेत विरोधकांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसंच शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं आदी मागण्या करत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली, त्यामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचंही शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल सदनात दिली. राज्य सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला जात असला तरी 4 वेळा नियमित कर्जफेड केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही अशा कठोर अटी घालून सरकारनं शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री

0: बाळासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून दाखल झालेल्या अर्जांची छाननी लगेचच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला काल फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या न्यायालयानं गेल्या 25 तारखेला सदर आरोपीला दोषी ठरवलं होतं. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं सांगत न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात सादर परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत काल यासंदर्भात केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले,
1: एक नवीन बेंचमार्क तयार झालेला आहे. या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये जे 2 महिन्याच्या 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि जे पीडित आहेत, छोटीशी मुलगी होती पण त्यांच्या पालकांचं दुःख जर आपण कमी करू शकत नाही पण निश्चितपणे त्यांनाही या गोष्टीचं समाधान असेल की अशा प्रकारच्या नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढेही अशाच पद्धतीनं वेगानं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत.
0: या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात विणेकरी, टाळकरी यासह 50 हून अधिक दिंड्या आणि 15,000 वारकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यात 11 प्रमुख जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सुमारे 400 विश्रांती आणि मुक्काम स्थळांचा समावेश आहे. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठीची मुदत आज संपत आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार उद्या 1 जुलैपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आज 30 जूनपर्यंत HSRP बसवण्यासाठी अधिकृतपणे वेळ घेतलेल्या वाहनधारकांना उद्यापासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. काल जिल्हास्तरीय स्थलांतरपूर्व नियोजन समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगारांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF म्हणजेच रुंद वरंबासरी तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक काल घेण्यात आलं. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. आजपासून 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखतीद्वारे ही पदं भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात विनापरवाना लावण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्स, पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे तीव्र मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये

0: 16 FIR दाखल करण्यात आली असून संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत आतापर्यंत 3 विद्यमान आमदारांसह 84 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदा पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट झाली आहे. विभागात 11 प्रमुख प्रकल्पांमध्ये सरासरी 33% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणातला जलसाठा 21% खाली आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीत सुमारे 41% पाणीसाठा होता. मांजरा तसंच माजलगाव 19%, निम्न दुधना धरणात 25%, तर येलदरी धरणात सर्वाधिक 51.46% जलसाठा असून सिद्धेश्वर धरणात उपयुक्त जलसाठा 0% आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना शहरासह जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या जळकोट, उदगीर आणि रेणापूर तालुक्यांमध्ये 100 mm अधिक पावसाची नोंद झाल्यानं पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पुढील वर्षापासून ऑनलाईन TET घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर. आणि नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: .29 अर्थात 1305 kHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.

श्रोते हो, दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत बसंत या रागावर आधारित चित्रपट गीतं।

साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून. साहित्य ही उत्कृष्ट विचार कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून. सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे. ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली. आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या

0: पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आत्तापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आत्तापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो. आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDC काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये MTDC म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्यसुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की MIDC खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही

0: जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की MTDC जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की MTDC जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय

0: आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एमटीडीसी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
1: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो. आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत, ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळसारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटनगृह विकसित करतं. आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटनगृह आमच्या स्वनिधीमधनंच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
0: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे, तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
1: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकार ची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवं आहे. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
0: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीयेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोतेहो, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

229 अंश नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
7: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
6: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
7: सर हे NPS संचय काय?
6: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
8: भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये. मधुकर जोशी यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं मधुकर जोशी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: भावधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सौमित्र यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये सौमित्र यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. भावधारा कार्यक्रमातही यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते यांच्या आवाजामध्ये कुसुमाग्रज यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक

आठ वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: Indian Express. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Centre to withdraw temporary restrictions on sale and distribution of petrol and diesel from the 1st of July. West Bengal government to implement uniform civil code in the state, says Chief Minister Shubhendu Adhikari. Information and Broadcasting Minister announces major decisions to boost Indian film industry. Delhi government clears electric vehicles policy, cars under 30 lakh rupees to be exempted from road tax and registration fees. India strongly condemns Pakistan airstrikes in residential areas of Afghanistan that killed 36 civilians and injured 163 others. US and Iran to hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over Strait of Hormuz. And in football, Brazil enter round of 16. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत

कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती

आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपर्वा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जनमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय.
याबरोबरच हे

0: राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 229° नऊ मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत गझल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कविता पौडवाल आणि जसवंत सिंग यांच्या आवाजातील ही गझल.

जसवंत सिंग यांच्या आवाजामध्ये ही गझल आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मेहंदी हसन यांच्या आवाजामध्ये ही गझल.

अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामध्ये ही गझल आपण ऐकली. आपण ऐकत आहात मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

जशवंत सिंग आणि कविता पौडवाल यांच्या आवाजामध्ये ही गजल आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मेहराब हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: بارش سے متاثرہ کسانوں کی امداد کے لیے 717 کروڑ روپے منظور، تاہم کانگریس نے کسانوں کی قرض معافی کو قرار دیا دھوکہ۔ نصرہ پور میں کمسن بچی کے ساتھ جنسی زیادتی اور قتل معاملے میں ملزم کو پھانسی کی سزا، اور مراٹھواڑہ کے آبی ذخائر گزشتہ برس کے مقابلے کم و بیش 9% کم۔ اسی کے ساتھ آکاشوانی سے علاقائی خبریں ختم ہوئی، اس کے بعد ہمارے مرکز کا اگلا مراٹھی بلٹن صبح 11 بجے نشر کیا جائے گا۔
1: दोनशे 29.9 मीटर अर्थात 13.5 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 9:10 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी। तत्पूर्वी काही जाहिराती।
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल।
4: 10 लाख द्या वाचाल।
2: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
2: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
3: अरे
2: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
2: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल।
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क राहा।
8: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
9: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
8: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
9: सर हे एनपीएस संचय काय?
8: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
1: लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सफर या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं इंदीवर यांचं हे गीत। संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये सफर या चित्रपटातील इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आणि भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया ब्लॅकमेल या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत।

ब्लॅकमेल या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. गीत होतं राजेंद्र कृष्ण यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जब जब फूल खिले या चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये आपण हे गीत ऐकलं. गीत होतं जब जब फूल खिले या चित्रपटातील, आणि गीत होतं आनंद बक्षी यांचं, आणि संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया हिमालय की गोद में या चित्रपटातील हे गीत.

मुकेश यांनी गायलेलं हिमालय की गोद में या चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंदबक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. ऐकूया काही संदेश.

श्रोत्यो, दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत बसंत या रागावर आधारित चित्रपट गीतं.

साहित्य ही उत्कृष्ट विचार, कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात। तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर, आवड बळीराजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी। झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा।

सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून. साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत बसंत या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विषयाचं महत्त्व याविषयी प्राध्यापक संभाजी सवंडकर, सवंडकर मॅथमॅटिक्स क्लासेसचे संचालक यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सवंडकर मॅथमॅटिक्स क्लासेस. आमची शाखा व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी आणि जुना पेडगाव रोड परभणी.
2: युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मित्रांनो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. आपल्या हातातील मोबाईलपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI, अंतराळ संशोधन, संगणक, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एका अदृश्य शक्तीची भूमिका महत्त्वाची आहे आणि ती शक्ती म्हणजे गणित. गणित हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर तो विचार करण्याची, तर्क लावण्याची आणि समस्या सोडवण्याची एक प्रभावी पद्धत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात गणिताचं महत्त्व अधिकाधिक वाढत आहे. तर श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत तंत्रज्ञानाच्या युगात गणित शिकण्याचं महत्त्व आणि गणितामुळं होणारे फायदे. आणि यासाठी आपण तज्ज्ञ प्राध्यापकांना आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सवंडकर मॅथ्स क्लासेसचे सर्वेसर्वा अर्थात प्राध्यापक संभाजी सवंडकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. सर, सुरुवातीला आपण आपले असंख्य श्रोते, विद्यार्थी मित्र, पालक आज आपल्याला ऐकत आहेत. आजची विशेष मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित होते आहे, त्यांना आपण सांगूयात की या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गणित शिकणं खरंच किती महत्त्वाचं आहे, काय सांगाल बरं?
3: मॅडम, गणित शिकणं महत्त्वाचं आहे. याला सोपं उदाहरण सामान्य माणसाला द्यायचं तर, आता विदाऊट मॅथमॅटिक्स गणित नसणाऱ्याची शाखा जर पाहिलं
2: हो
3: तर मेडिकल सुद्धा नाही. फिजिक्समुळे मॅथ करावं लागेल
2: हो,
3: किंवा आता टेक्नॉलॉजी शिवाय कुठलं ऑपरेशन पण नाही.
2: खरं.
3: आणि बँकिंग कडे जा, तिथं गणित आहे.
2: हो.
3: सायबर मध्ये जा, सायबर गुन्हेगारी झाली तिथेही जे काही टेक्नॉलॉजी लागते ते मॅथवर डिपेंड आहे, त्याला क्रिप्टो गेमिंग म्हणतात. ज्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला या मॅथमॅटिक्सचाच वापर असतो. किंवा आता सध्याच्या योगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेटा. हा डेटा अनालिसिस कसा करायचा, याचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो डेटा अनालिसिस करण्याचं तंत्रज्ञान शिकवलं जाते मॅथमध्ये. ज्याला मॅथमॅटिक्सच नाही त्याला डेटा अनालिसिस करताच
2: येणार.
3: त्यामुळे गणित हे आता सोडून कुठलंच आपल्याला ब्रांचला जाता येणार नाही, महत्वाची गोष्ट.
2: अच्छा.
1: सवंडकर मॅथमॅटिक्स क्लासेस JEE मेन्स, JEE ऍडव्हान्स, MHT CET आणि बोर्ड्स या सगळ्या परीक्षांसाठी मॅथमॅटिक्सची परिपूर्ण तयारी. JEE मेन्स आणि MHT CET या परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, ऑब्जेक्टिव्ह आणि बोर्ड पॅटर्नच्या प्रश्नांचा भरपूर सराव, मोफत वातानुकूलित अभ्यासिका आणि सुसज्ज वर्ग. तेव्हा गणित विषयाची तयारी करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. सवंडकर मॅथमॅटिक्स क्लासेस, आमची मुख्य शाखा व्यंकटेश नगर बालाजी मंदिराजवळ कारेगाव रोड परभणी, दुसरी शाखा जुना पेडगाव रोड परभणी.
2: सर, आपण बघतो की 10वी झाल्यानंतर जेव्हा 11वी 12वीच्या ऍडमिशन होतात तेव्हा बरेचसे विद्यार्थी मला गणित खूप अवघड जातं म्हणून मॅथ्स ग्रुप सोडून बायो ग्रुपकडे जातात. परंतु त्यांना हे माहिती नसतं की बायो ग्रुप घेतला तरी फिजिक्स हे मॅथशिवाय सोपं जाऊच शकत नाही. तर या विद्यार्थ्यांचा गणित या विषयाकडे बघण्याचा जो सकारात्मक, त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करायची आहे, तर ती आपण एक अनुभवी प्राध्यापक म्हणून कशी कराल?
3: एक तर आपण जेव्हा शालेय लेवलला मॅथमॅटिक्स करतो ना, तेव्हा आता आमच्या सर्व लोकांना मला सांगावं लागेल की त्या मुलांना गणित सोडवायची स्वतः सवय लावणे.
2: बर.
3: कारण गणिताला दुसऱ्या एंटरटेनमेंटची गरजच नाही.
2: बर.
3: जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर त्याच्यातच एवढी मजा येते.
2: बर.
3: ते गणित येता येताच आपल्याला छान वाटतं. पण आता काय झालं,
2: हे
3: मोबाईल आलं किंवा आमचे कोचिंग क्लासेस आले, मुलांना जास्तीत जास्त बरं कसं वाटेल त्यावर जास्त भर दिला जातो, फक्त शिकवल्या जात. मोबाईल बी काय करतोय, आम्हाला एक प्रॉब्लेम सोडून कसा दाखवायचा तेच सांगते. आम्हाला कुठला प्रश्न विचारला जात नाही, ऍक्टिव्हिटी नाही. किंवा आपण ट्युशन लावलं तर सगळ्या मुलांची अपेक्षा काय असते की सरांना बोर्डवर प्रॉब्लेम सोडून द्यायचा, आम्ही गप्पा मारत मारत लिहायचं. पण त्या जर सोपं काम केलं की या मुलांना काही स्टेप करू दिला, इंटरेस्ट इथंच येतो. किंवा त्याही पेक्षा वेगळं जर काही प्रयोग करायचे म्हटलं तर एक फॅक्शन दाखवायचं.

0: त्या मुलांना.
1: बर
0: तर साधा आप एक पोळी जरी एका पोळीचे दोन तुकडे केले त्याला 1/2 मॅथ मध्ये लिहितात, हे जरी प्रॅक्टिकली दाखवताना तर मुलांना मॅथमॅटिक्स दिसेल, म्हणजे व्हिज्युअल जितकं विषय दाखवलं जाईल तेवढी मुलांना इंटरेस्ट वाटेल.
1: वा,
0: आणि हां,
1: म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये प्रयोगातून गणित विषय शिकवणं हे अगदी घरामधून पण व्हायला हवं असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. बरोबर आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना गणित सोपं जातं ते तर असं म्हणतात की गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात म्हणून मला गणित हा विषय खूप आवडतो. तर असे पण काही विद्यार्थी आहेत की गणित या विषयाकडे खूप सकारात्मक दृष्टीने बघतात. तर काय सांगाल सर की गणित हा विषय विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती तर्कशक्ती कसं विकसित करू शकतो?
0: हा, मला तेच म्हणायचं होतं. आपण जेव्हा गणित स्वतः सोडवतो का त्यामध्ये स्वतः इंटरेस्ट डेव्हलप झाला की त्याला अभ्यासकर म्हणायची गरज पडतो. अशी मुलं आपण पाहतो की ते गणिताचं पुस्तक सोडतच नाही, नेहमी मॅथमॅटिक्स करत बसतो, थोडा इंटरेस्ट डेव्हलप होतो. काही जणांना काहीच नाही. पण जे जेव्हा एखाद्या मुलाची तार्किक लॉजिकल थिंकिंग लेवल वाढत गेली त्याच्यात आणखी इंटरेस्ट येत राहतो. लॉजिकल थिंकिंग वाढवण्यासाठी त्याला ज्या वर्गात तो आहे
1: हो
0: त्याला सोपे प्रॉब्लेम जर दिले त्या लेवलचे तर त्याला इंटरेस्ट डेव्हलप होत राहील. जेव्हा त्या लेवलचा तो पुढे जातोय असं वाटलं की त्याला जर क्वेश्चन बँक थोडी हार्ड लेवलची दिली, पुन्हा थोडी हार्ड लेवलची दिली
1: हो,
0: तर त्याची लॉजिकल थिंकिंग चांगल्या पद्धतीने वाढेल. आणि हीच आपल्याला पुढे कम्प्युटरच्या कोडिंग मध्ये हीच कामी येणार आहे.
1: अच्छा,
0: लॉजिकल थिंकिंग डेव्हलप झाली पाहिजे मॅथचा मूळ उद्देश.
1: बर, वा, खूपच छान सर. आकडेमोडीशिवाय व्यवहार नाही असं म्हटलं जातं की प्रत्येक ठिकाणीच आकडेमोड ही करावीच लागते. तर काय सांगाल बरं की दैनंदिन व्यवहारामध्ये गणिताचा वापर, जसं आपण आत्ता पोळीचं उदाहरण दिलं, त्यासोबतच इतर आणखीन कोणकोणत्या ठिकाणी या गणिताचा वापर विद्यार्थी करतात, करणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही असं काय सांगाल?
0: व्यवहारात वापर म्हटलं तर सर्वांना पैशाची गरज आहे.
1: हो,
0: हा आर्थिक व्यवहार ज्याचा गणित कच्च आहे, ज्याला थोडस प्लस मायनस ऍडिशन सबट्रॅक्शन साधारण येत नाही, तर साधारण त्याला ती भाजीवाली पण फसू शकते.
1: बर,
0: एक किलोचा भाव सांगेल आणि 10 ग्रॅम कमी देऊन किंवा जास्त देऊन तुमची चिल्लर ऍडजस्ट करेल, कळणार बी नाही. आणि तेवढं छोटं कॅल्क्युलेशन आपल्याला इतक्या क्विक येत नाही हे तिला माहित असते.
1: हो,
0: कारण गणित जमणारे परफेक्ट असणारे तिला माहिती सोसायटीमध्ये 10% लोक. मग ती बरेच लोक प्रयत्न करून पाहते, चला एक वाघ जास्त टाकायचं तुमचे 2 रुपये फिटले. आता माहिती व्यवहारात आपण वापर होतच नाही असं नाही, पण तितका बारकाईने व्यवहारात वापर होतोय आपल्यालाही कळत नाही. आपल्याला कोणी धोका देणे हे खरं तर गणिताच्या माध्यमातूनच व्यवहारात धोका होतो. आता बँकेचे व्याजदर आहेत, हे व्याजदर पॉइंट न कमी झाला तर कितीतरी मोठा फरक होतो. हे जेव्हा हप्ते भरतो आपण तेव्हा कळायला लागते.
1: खरे,
0: मग तेच जर आपल्याला बिफोर कळालं तर फायनान्शियल प्लॅनिंग 10वीला चॅप्टर आहे.
1: खरे,
0: हा चॅप्टर कशासाठी आणला की व्यवहारात वापर कसा आहे. बाकी जाऊ दे, पण पैशाच्या व्यवहारात आहे.
1: बरोबर
0: आहे, पैशाच्या व्यवहाराशिवाय आपलं आयुष्य नाही. आणि पॉइंट न फरक किती पडल्यावर केवढा मोठा हप्ता बदलतो याच जर काय उदाहरण कळालं तर मुलं खरं तर याला दररोज कॅल्क्युलेशन करून पाहतील. माझ्या पप्पाचे पैसे किती कटायला पाहिजे, कटले बँकेने सुद्धा एखाद्या वेळेस आपला काही धोका दिला का? कारण बँक म्हणते की आजपासून आपला हप्ता थोडा इतक्या रुपयाने वाढला. खरं तर तो पॉइंट वाढलेला असतो, आपण त्याचा विचार पण करत नाही. पण शिकलेला मुलगा असेल आपल्याच घरात बाबाला सांगेल तो बाबा पॉइंट न वाढले पण फार मोठा धोका झाला, बँकेला जाऊन भेटा असं का झालं. जर व्यावहारिकतेमध्ये आलं गणित तर खरं गणित आपल्याला कळायला लागेल तेव्हा तेव्हा विचार केला पाहिजे. आर्थिक व्यवहारात जास्त भर द्यायला पाहिजे, गणित इथं कसं वापरायचं.
1: वा, खूपच छान सर. आत्ता बोलता बोलता आपण म्हणालात की आता कोडिंगमध्ये देखील गणित हा वापरणं खूप अत्यावश्यक आहे. गणित असेल तरच तुम्ही कोडिंग करू शकता. तर मोबाईलचं तंत्रज्ञान आहे, संगणकाचं युग आहे, AIचं युग आता येऊ घातलं आहे. तर अशा या सगळ्या तांत्रिक गोष्टींमध्ये गणिताचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो हे तुम्ही थोडक्यात समजून सांगू शकाल का?
0: शब्दिक स्वरूपात नाही सांगते ना,
1: हां हां,
0: पण कुठल्या आपल्याला डेटा सेव्ह करायचाय याचं जे तंत्रज्ञान आहे त्याला मॅथमॅटिक्स असेल माहीत, तरच त्याला लक्षात येते की हा डाटा सेव्ह कसा होतो, डाटा सिक्युअर कसा होतो. आणि यासाठी मॅथमॅटिक्सचं तंत्रज्ञान असेल तर त्याला पुढच्या गोष्टी शिकता येतात. आता ज्याला मॅथमॅटिक्सच नाही तर तो या पूर्ण ब्रँच

0: पासून या पूर्ण नोकऱ्यांपासून दूर आहे.
1: बरं.
0: यांचा यांचा वापर करण्यासाठी आपल्याला काय वाटतं सध्या, बरेच जण साइन थीटा कॉस थीटा इथपर्यंत मॅथ असते, त्यांना ट्रिगोनोमेट्री तेवढीच माहीत असते. पण ऍक्च्युली जसं आपण एखाद्या पैलवानाला मैदानात उतरायचे तर कसरत करतो शरीराची, सिक्स पॅक बनवतो त्याच्या. पण मेंदूचे सिक्स पॅक बनवण्यासाठी मॅथमॅटिक्स सारखी कसरत कोणतीच नाही.
1: बरं.
0: आणि हे मॅथमॅटिक्स जे 1 ते 10 मध्ये हे थोडं अलग प्रकारचं आहे.
1: बरं.
0: त्यानंतर 11वी आणि 12वी मॅथमॅटिक्स याच्यामध्ये ज्योमेट्री थोडासा भाग वेगळा
1: आहे.
0: इथं मॅथमॅटिकल लॉजिक आहे, मॅट्रायसेस आहे, कॅल्क्युलस पार्ट आहे, प्रोबॅबिलिटी आहे. हे अलग अलग सेक्शन घेऊन त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ताशी समृद्ध बनवल्या जाते की त्यानं त्या प्रकारचा विचार केला पाहिजे.
1: फक्त
0: बेस आहे. कसा केला पाहिजे हे त्याला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही.
1: अच्छा.
0: किंवा आपल्याला एखाद्या स्रोत्याला शब्दात सांगता येणार नाही की याचा वापर असा होतो.
1: अच्छा.
0: त्यामुळं आपल्याला एवढं म्हणता येईल की तिथे लागणारी बुद्धिमत्ता या मॅथमॅटिक्स मुळे तयार होते.
1: बर.
0: आणि याचं चांगलं उदाहरण जर मुलांना पाहिजे असतील किंवा एखादा इंजिनियर कोडिंग करतोय त्याला जर प्रत्यक्ष मुलांनी मुलाखत घेतली, तुला या कोडिंगचा नेमका कोडिंगसाठी मॅथचा काय वापर झाला, तो डायरेक्टली नाही शब्द सांगताना पण काहीतरी तू सांगेल की जेणेकरून नाही नाही त्याचा फायदा मला झाला म्हणून तुम्ही विचार करू
1: शकतो.
0: तर्क लावणे, लॉजिकल थिंकिंग वाढवणे हे मुख्य गणिताचा वापर म्हणजे यूज असतोय. गणित वापरतो आपण त्यासाठी की मल्टी डायमेन्शनल त्याची थिंकिंग वाढली पाहिजे. त्यामुळे गणित त्या मुलांना तार्किक बुद्धी वाढण्यासाठी चांगलं केलं पाहिजे.
1: वा, खूपच छान. तर तुम्ही एक अनुभवी प्राध्यापक म्हणून इतक्या वर्षांचा आपल्याला अनुभव आहे, इतके विद्यार्थी आपल्या हाताखालून गेलेले आहेत, अभियांत्रिकीसाठी इतके विद्यार्थी पात्र झालेले आहेत आपल्या हाताखालून, तर काय सांगाल सर की गणित शिकल्यामुळं या समस्या सोडवण्याची आपली तार्किक बुद्धिमत्ता कशी प्रगल्भ होत जाते.
0: येथे एक आपण उदाहरण, एखादा आपल्याला प्रॉब्लेम दिला मॅथचा, 5वी 6वीच्या वर्गात असेल, 10वीच्या वर्गात असेल, तर जसं आपल्या आयुष्यात एखादी समस्या येते पण सोबत कोणीच नसते. जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम आपल्याला दिला असतो फक्त त्या 2 ओळी असतात, बाकी आपल्याकडे काही नसतं.
1: हो.
0: मग तिथून मुलगा शिकायला लागतो की आता मी एकटा आहे, माझ्याकडे माझे जे शस्त्र आहे ते माझी बुद्धी,
1: हो,
0: माझ्याकडचं साहित्य, आता या प्रश्नाला मला वापरायचंय. मग आपल्या भविष्यात सुद्धा त्याला जेव्हा गणितामुळे एक अशी बुद्धी तयार होते की माझं संकट मी निवारणार,
1: हो,
0: याला असा विचार करू का, तसा विचार करू का,
1: ही
0: या पद्धतीने सॉल्व्ह करू आणि एखादी स्टेप आली त्याला जरा बरं वाटते, आपल्या आयुष्यात बी थोडं एखादी समस्या सोडताना थोडी सुटली त्याला बरं वाटते आणि एक एक स्टेपला सुटते असा त्याचा अनुभव येत राहतो. एकदमच कुठला प्रॉब्लेम सुटत नसतो, एका दिवसात एका मिनिटात सुटत नसतो, त्याला काहीतरी वेळ द्यावा लागतो, त्याला काहीतरी बेसिक पाहिजे असते. अशा गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण ऑटोमॅटिक शिकत असतो. बरं, हे प्रॉब्लेम कसे, त्याच्यातून फक्त मार्क कटणार किंवा पडणार आहेत, पण आयुष्याचे प्रश्न कसे, त्यांना आयुष्य घडणार आहे किंवा बिघडणार
1: आहे,
0: पण संयम ठेवायला मॅथ शिकवते.
1: बरं. वा,
0: त्या 2-4 स्टेप आले तर नाही आता येणार, नक्कीच आता प्रश्नाचं उत्तर मला येणार आहे. तसं आयुष्यात जरी अडचण आली तर त्याला वाटतं ठीक आहे, एक एक तर प्रश्न सुटलाय आता एकच राहिला, आता हा पण मी सोडवणार. म्हणजे समस्यांना जास्तीत जास्त तोंड देण्याचं काम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये घडते, जे की आपल्याला कळत पण नाही की मी एवढा स्ट्रॉंग झालो कसा, माझी बुद्धी स्ट्रॉंग झाली कशी.
1: बरोबर.
0: मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला मदत करतात.
1: वा,
0: आता शेतात निंदणाऱ्या बाया सुद्धा त्या आता 4 वाजले ही आता 5 होऊ शकते निंदणार, अंदाज
1: त्यांचं सगळं नियोजन ठरलं
0: असतं. आपल्याला जे कळत नाही त्या गोष्टी त्यांना कळतात, त्यांचं गणित हे कागदावर नाही, त्यांचं गणित त्यांच्या दिमागात आहे.
1: खरे.
0: तर ते गणित जसं सॉल्व्ह करतात, आपलं आधी पुस्तकात सोडून आपण काय करायलो, प्रॅक्टिस करायलो आणि त्यानंतर आपण आयुष्याची गणित कशी सोडवायची ते ठरवायलो.
1: बर बर. सर, विनोद बुद्धीने असं म्हटलं जातं की 11वी 12वीला साईन कॉस थिटा टॅन थिटा शिकलो आम्ही, पण पुढच्या आयुष्यामध्ये तर ह्याचा कधी वापरच झाला नाही असं बोललं जातं. परंतु तुम्ही ज्या जे उदाहरणं देत आहे त्याच्यावरून खरंच हे पटतं आहे की डायरेक्टली जरी याचा वापर आपण कुठे करू शकलो नाहीत तरीही दैनंदिन व्यवहारामध्ये, अगदी घरच्या काही गोष्टींमध्ये, खरेदी विक्रीमध्ये किंवा प्रवासामध्ये या सगळ्या गणिताचा वापर पुरेपूर

0: आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. सर, काय सांगाल बरं की गणित हा विषय फक्त परीक्षेपुरता मर्यादित न राहता जीवनासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे असं आपल्या अनेक उदाहरणांवरून आत्तापर्यंत तर स्पष्ट झालेलंच आहे, परंतु आणखीन विस्तृतपणे आपण कसं समजून सांगाल की गणित हा विषय आयुष्यासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे?
1: सवर्णकर मॅथमॅटिक्स क्लासेस, JEE मेन्स, JEE ऍडव्हान्स, MHT CET आणि बोर्ड्स या सगळ्या परीक्षांसाठी मॅथमॅटिक्सची परिपूर्ण तयारी. JEE मेन्स आणि MHT CET या परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, ऑब्जेक्टिव्ह आणि बोर्ड पॅटर्नच्या प्रश्नांचा भरपूर सराव, मोफत वातानुकूलित अभ्यासिका आणि सुसज्ज वर्ग. तेव्हा गणित विषयाची तयारी करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. सवर्णकर मॅथमॅटिक्स क्लासेस, आमची मुख्य शाखा व्यंकटेश नगर बालाजी मंदिराजवळ कारेगाव रोड परभणी, दुसरी शाखा जुना पेडगाव रोड परभणी.
2: गणित हा असा प्रवाही माध्यम आहे मॅडम, जर एखाद्या व्यक्तीला गणित जमत असेल तर त्याचा इतका समाजावर प्रभाव असतो. त्याचे एक उदाहरण द्यायचं तर, माझा एक विद्यार्थी फार साधारण घरातला भाषा कमी बोलणारा असा विद्यार्थी शिवी पेल लागला.
0: बर,
2: ते म्हणलं सर प्रॉब्लेम असा आहे, सगळे जण मस्त इंग्लिश मध्ये बोलायले,
0: बर
2: फार जरा तर हिंदी, आपल्याला मराठीतलं बोलता येईल,
0: हो
2: म्हणलं तुझ्याकडे एक शस्त्र आहे, तुला गणित चांगलं जमते,
0: बर
2: तू वर्गात गेल्याच्यानंतर तू गणित छान सोडवत चाल. बाजूचा पाहणारा मित्र, त्याच्यावर तुझा प्रभाव पडला, एक मित्र आज तयार होतो.
0: बर,
2: आणि असे पद्धतीने 10-12 दिवसात तो म्हणला सर माझे चांगले मित्र तयार झाले.
0: वा,
2: आता हे झाले फार मोठं उदाहरण. आपण गावाकडे पाहू, एखाद्या गावात एखाद्या माणसाला मोजणी चांगली जमत असेल शेतीची,
0: हो
2: त्याचा गावावर प्रभाव असतो,
0: हो
2: त्याला पूर्ण व्यवहार जमत असेल चांगले,
0: हो
2: अख्ख्या सोसायटीवर प्रभाव असतो. एक गणिताचा प्रभाव हा फार सहज पडतो, कारण मुळात काय गणिताला लोक भीतात खूप. आणि एक आता सगळ्याच विषयाविषयी बोलायचं तर, आता भाषेवर लोक लक्ष देत नाही.
0: बर,
2: भाषेशिवाय कसं शक्य आहे बरं? म्हणजे आपण शिकायलो काय, आता केवळ मला पगार मिळायला पाहिजे, मग गणिताला मला पगार मिळतो का, लँग्वेजला मला पगार मिळतो का? एन्जॉय करत शिकणे हा प्रकार हळूहळू बाजूला चालणे.
0: बर,
2: आणि त्याच्यामुळे गणित बी हे शिकायचं, वापर कुठे म्हणजे यूज असेल तरच मी शिकणार, हे फार म्हणजे व्यवहार असा झाला की गरज असेल तरच मी श्वास घेणार, नाही तर बंद करणार असं
0: होईल.
2: आपल्याला सगळे विषय शिकताना महत्वाचेच आहे हे मोठ्या माणसाकडून ऐकणं, अशा आम्ही जे मुलाखतीतून लक्षात घेणं, आणि जे ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट आहे ना, खरंच सामान्य माणसाच्या डायरेक्ट वापराचा नाही, पण ज्याने ट्रिग्नॉमेट्री सॉल्व्ह केलं, आता सर्व जे मुलं ऐकत असतील, पालक ऐकत असतील, इतकं कन्फ्यूज करते हा पार्ट. मग कन्फ्युजन तर आपल्याला नेहमीच आयुष्यात कन्फ्युजन आलं का टेन्शन होत,
0: हो
2: मग कन्फ्युजन कसं सॉल्व्ह करायचं हे तर ट्रिग्नॉमेट्री शिकवतं सामान्याच्या दृष्टीने. आणि बाकी विचार केला तर आपण जी 10वीच्या मुलांना सुद्धा सिलेबस झालेलं असेल, एखाद्या झाडाची उंची मोजायची, त्याच्याकडे सेंड्यावर जायची गरज
0: नाही,
2: हे ट्रिग्नॉमेट्री मध्ये सॉल्व्ह करता येते
0: एका
2: जागेवर बसून छोट्याशा यंत्रानं.
0: हो,
2: म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स म्हणून ट्रिग्नॉमेट्री मुळे त्याच्या जवळ न जाता लांबूनच आपण त्याची हाईट मोजू शकतो.
0: बर,
2: हे सिम्पल एक्झाम्पल सांगतो.
0: वा, वा.
2: म्हणजे गणिताचे वापर असे खूप, आणि असे वापर जर कळले तर खरंच माणूस ती वस्तूची काळजी घेईल, ते शिकल. आमच्याकडे शिकवलं जातं पण त्याचा खरंच वापर काय हे फार सांगितलं जात नाही.
0: बरोबर,
2: अशा छोट्या मोठ्या माध्यमातून खरं तर मुलांना समजून सांगायला पाहिजे की याची गरज पुढच्या भविष्यात आहेच,
0: अगदी
2: तो मन लावून शिकतो.
0: वा, खूपच छान. आणि हे जे सिलॅबसच्या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं जे तुम्ही कॉन्फिडन्स देता सर, जे काही शिकवता, मला वाटत नाही की परभणीच्या बाहेर इतर जे काही आपले कोचिंग क्लासेस आहेत तर इथे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर असा कोणी कॉन्फिडन्स देत असेल. म्हणूनच की काय आपल्या परभणीमध्ये पुन्हा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, आणि आपण बघतो आहोत नुकताच रिझल्ट पण लागला आहे PCM बोर्डाचा, तो पण रिझल्ट इतर कोचिंग क्लासेसच्या दृष्टीने आपल्या परभणीचा खूप उत्तम लागत आहे. आपल्या क्लासेसचं यश दिवसेंदिवस असं वाढत आहे. हे आपलं मार्गदर्शन, शिक्षण आणि त्या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो कॉन्फिडन्स आपण मुलांना देता, त्यामुळं हे सहज शक्य झालेलं आहे. सर, आपल्याला आपल्या हातून यापुढे देखील आपल्या क्लासेसच्या मार्गदर्शनातून, आपल्या क्लासेसच्या वतीनं अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेश

0: लागावेत, त्यांचं करिअर उत्तमोत्तम घडावं आणि आपल्या हाताखालून असे अनेक विद्यार्थी घडत जावेत अशी आशा करते. आणि आजच्या ह्या मुलाखतीमधून गणिताची आवड जी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी त्या उद्देशाने आपण ही मुलाखत प्रसारित करतो आहोत. असंख्य पालक, विद्यार्थी, श्रोते आपली ही मुलाखत ऐकत आहेत, त्यांच्या मनामध्ये देखील गणित हा विषय अधिकाधिक आवडीचा व्हावा अशी आशा करूयात. आपण वेळात वेळ काढून आज स्टुडिओमध्ये आलात आणि छानसं मार्गदर्शन केलं गणित या विषयाबद्दल. त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सवंडकर मॅथमॅटिक्स क्लासेस. आमची शाखा व्यंकटेश नगर, कारेगाव रोड, परभणी आणि जुना पेडगाव रोड, परभणी.
2: प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. तंत्रज्ञान युगात गणित विषयाचं महत्व याविषयी प्राध्यापक संभाजी सवंडकर, सवंडकर मॅथमॅटिक्स क्लासेसचे संचालक यांची सीमंतिनी कुंडेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 10:21 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म के गीत. आजच्या कार्यक्रमात मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील गीतं आपण ऐकणार आहोत. गीतकार अंजान आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गीत.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे गीत.

जी आनंद जी, या गीतासोबतच आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गीतकार होते अंजान आणि संगीतकार होते कल्याण.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आनंद पोहनीरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्ही काही गाण्याची झलक ऐकली. तुम्हाला वाटलं असेल कार्यक्रम नेमका गाण्याचा आहे की काय, पण जी गाणी आपण ऐकली श्रोते हो, ती गाणी संगीतबद्ध केली होती ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी. कधी प्रेमगीत, कधी विरह गीत, तर कधी जीवनाचं तत्व सांगणारं गीत, तर कधी उडत्या चालीचं गीत. एक ना एक असे 100 जास्त शेकडो गीतांना त्यांनी संगीतबद्ध केलं. या संगीतकारांविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळामध्ये अनेक दिग्गज संगीतकारांनी आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्या दिग्गजांमध्ये एक जोडी अशी होती जिनं शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि आधुनिक वाद्यमेळ आणि सहज गुणगुणता येतील अशा मधुर चाली यांचा अप्रतिम संगम घडवला. ही जोडी म्हणजे कल्याणजी आनंदजी. आज 30 जून हा ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्मदिन. त्यानिमित्तानं त्यांच्या संगीत प्रवासाचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम.

श्रोते हो, गुजरातमधील कच्छ भागातून मुंबईत आलेल्या एका सामान्य कुटुंबातील हे दोन भाऊ. घरात व्यवसायाचं वातावरण, पण मन मात्र संगीताकडे ओढलं गेलं. मोठे भाऊ कल्याणजी यांना वाद्याची विशेष आवड. त्या काळात इलेक्ट्रॉनिक वाद्य फारशी प्रचलित नव्हती, पण क्लॅव्हिओलाईन हे वाद्य त्यांनी इतक्या सफाईनं आत्मसात केलं की पुढे त्याच वाद्यानं त्यांचं आयुष्य बदललं.

आजही नागोबाला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस हीज बीन नागोबाला सांभाळणारा व्यक्ती वाजवतो. पण चित्रपटामध्ये मात्र ही धून खूप गाजली. या नागिन चित्रपटाविषयीचा किस्सा या ठिकाणी सांगतो मी. 1954 आलेल्या नागिन चित्रपटामधील बीनचा आवाज आजही प्रत्येक भारतीयाच्या कानात घुमतो आहे. विशेष म्हणजे हा आवाज प्रत्यक्ष बीनचा नव्हता. कल्याणजी यांनी क्लॅव्हिओलाईन या इलेक्ट्रॉनिक वाद्यावर तो स्वर निर्माण केला होता. हा प्रयोग इतका गाजला की चित्रपटसृष्टीचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. याच एका धुनं पुढे कल्याणजी आनंदजी या जोडीचा पाया रचला.

श्रोते हो, 1960 छलिया या चित्रपटातून स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांना मोठं यश मिळालं. डमडम डिगा डिगा हे गाणं संपूर्ण देशभर गाजलं. याच चित्रपटापासून उद्योगाला एका नव्या संगीतकार जोडीची ताकद जाणू लागली. मधुर चालींचा बादशाह असं म्हणून देखील या जोडीकडं पाहिलं जातं. 1965 आलेल्या जब जब फूल खिले या चित्रपटातील प्रत्येक गाणं लोकप्रिय झालं. ए समा समा है प्यार का हे गाणं आजही प्रेमगीताच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्याच चित्रपटातील परदेसियों से अखियान मिलाना हे गीतही तितकंच गाजलं. मनाला भिडणाऱ्या चाली या देखील कल्याणजी आनंदजी यांनी घडवल्या. अशा चालीमध्ये अवघडपणा त्यांना कधी जाणवला नाही. सामान्य माणूसही ती सहज गुणगुणू शकेल अशी त्यांची रचना. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती चंद्र या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, 1967 मध्ये प्रदर्शित झालेला उपकार हा चित्रपट देखील त्यांनी संगीतबद्ध केलेला. मेरे देश की धरती हे गीत आजही राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमात आवर्जून ऐकायला मिळतं. महेंद्र कपूर यांच्या दमदार आवाजामुळं हे गीत अजरामर झालं. किशोर कुमार आणि कल्याणजी आनंदजी यांची जोडी सदाबहार हिट ठरली. 1970च्या दशकामध्ये किशोर कुमार यांच्या आवाजातील अनेक अविस्मरणीय गाणी त्यांनी दिली. यामध्ये जिंदगी का सफर हे गीत म्हणजे जीवन तत्वज्ञानच, प्रत्येक ओळ अनुभवातून जन्माला आलेली आली. यानंतर आलेलं पल पल दिल के पास हे ब्लॅकमेल या चित्रपटातील गीत. श्रोतेहो, सगळ्यात सुवर्णकाळ म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा. अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन प्रतिमेला संगीताची साथ देण्याचं मोठं काम कल्याणजी आनंदजी यांनी केलं. जंजीर, डॉन, मुकद्दर का सिकंदर यासारख्या चित्रपटात त्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी दिली. डॉन या चित्रपटातील खै के पान बनारसवाला हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर गेलं. सुरुवातीला हे गाणं चित्रपटात नव्हतं. डॉन चित्रपटाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण झालं होतं, मात्र निर्माते आणि दिग्दर्शकांना वाटलं की चित्रपटाच्या उत्तरार्धात थोडा हलका फुलका विरंगुळा हवा. तेव्हा हे गाणं खास चित्रपटामध्ये समाविष्ट करण्यात आलं. पुढे हेच गाणं चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय

0: हे गाणं ठरलं. अमिताभ बच्चन यांची भन्नाट्य शैली. या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी पान खाल्ल्यानंतर केलेली नृत्यशैली, चेहऱ्यावरील हावभाव आणि बेधुंद अभिनय प्रेक्षकांना इतका भावला की त्यांच्या कारकिर्दीतील हे एक सिग्नेचर गाणं ठरलं. किशोर कुमार यांचा अंदाज हे गीत किशोर कुमार यांनी गायलं आहे. त्यांनी गायकीत मुद्दाम थोडा मस्तीखोर पान चघळल्यासारखा अंदाज आणला, त्यामुळे गाण्याला वेगळीच रंगत आली. कल्याणजी आनंदजी यांनी दिलेलं संगीत, त्याचबरोबर बनारसच्या पान संस्कृतीची झलक या गीतामधून स्पष्ट दिसते. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात प्रचंड गाजलं. लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा आणि नृत्य स्पर्धांमध्ये आजही गाणं तितकंच उत्साहानं गाजलं जाऊ शकतं. श्रोते हो, एक किस्सा तुमच्यासाठी. खाईके पान बनारसवाला हे गाणं मूळ कथेत नव्हतं. थोडासा हलका फुलका माहोल निर्माण करण्यासाठी ते नंतर समाविष्ट करण्यात आलं. पण नियतीचा खेळ असा की हेच गाणं डॉनची ओळख म्हणून आणि अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय गाण्यामध्ये त्याची गणना झाली.
1: आहा,

श्रोते हो, कल्याणजी आनंदजी यांच्या स्वभावातील साधेपणा लता मंगेशकर नेहमी सांगायच्या. रेकॉर्डिंग दरम्यान कल्याणजीबाई नेहमी विनोद करत असत. वादक, गायक, गीतकार यांच्यावर कामाचा ताण येऊ नये याची ते काळजी घेत. त्यामुळे त्यांच्या स्टुडिओत काम करण्यासाठी कलाकार नेहमी उत्सुक असत. कल्याणजी आनंदजी हे केवळ संगीतकार नव्हते तर ते उत्तम मार्गदर्शकही होते. त्यांनी अनेक नवोदित गायकांना पहिली संधी दिली. यामध्ये मनहर उदास, अलका याज्ञिक, साधना सरगम, कुमार शानू अशा अनेक कलाकारांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या संगीतात भारतीय शास्त्रीय संगीत, गुजराती लोकसंगीत, पाश्चात्य वाद्यमेळ, इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा नाविन्यपूर्ण वापर याचा सुंदर मिलाप दिसतो. म्हणूनच त्यांची गाणी काळाच्या कसोटीवर टिकली. संगीतकार बदलले, गायक बदलले, वाद्य बदलली, ध्वनी मुद्रणाची तंत्र बदलली, पण पलपल दिल के पास, जिंदगी का सफर, मेरे देश की धरती आणि चंदन सा बदन, ओ साथी रे ही गाणी आजही तितकीच ताजीतवानी वाटतात. हीच खरी कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताची ताकद. श्रोते हो, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं, हे गीत म्हणजे जीवन तत्वज्ञान. प्रत्येक ओळ अनुभवातून जन्माला आलीसारखी वाटते. ऐकूया हे लोकप्रिय गीत.

आपल्या जीवनाचं खरं तत्व आणि खरं मर्म सांगणारं हे गीत. हे गीत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं. आणि श्रोतहो, या गीतासोबतच आजचा आपला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला, सादर केला होता आनंद पोहनेरकर यांनी. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमातून.

श्रोते हो, दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत बसंत या रागावर आधारित चित्रपट गीतं।

सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुराणी यादे पुराणे गीत. संकलन आणि निवेदन सीमंतिनी कुंडीकर यांचं.

नमस्कार श्रोते हो, पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, पुराणी यादे पुराणे गीत या कार्यक्रमामध्ये आपण असे काही चित्रपट निवडतो आहोत, अशी काही गाणी निवडतो आहोत जी सुपर ड्युपर हिट आहेत. आणि आज आपण लव्ह स्टोरी हा चित्रपट निवडलेला आहे कारण या चित्रपटातील सगळीच गाणी बहारदार आहेत, हिट आहेत, सुपर ड्युपर हिट आहेत, आजही ऐकायला ती छान वाटतात, हो ना. चला तर मग लव्ह स्टोरी स्पेशल पुराणी यादे पुराणे गीत सुरू करूयात.

प्रेम म्हणजे फक्त दोन मनांची भेट नाही, तर दोन स्वप्नांचा, दोन भावनांचा आणि दोन आयुष्यांचा सुंदर प्रवास. 1980च्या दशकाच्या सुरुवातीलाच असा एक चित्रपट आला ज्यानं तरुणाईच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली. तो चित्रपट म्हणजे लव्ह स्टोरी. एक निरागस प्रेमकथा, सुंदर निसर्ग, नव्या कलाकारांची जोडी आणि आरडी बर्मन यांच्या सुरेल संगीताने सजलेला हा चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे. श्रोते हो, 1981 साली हा हिंदी रोमॅन्टिक चित्रपट आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल रावल यांनी केलं होतं. राजेंद्र कुमार हे निर्माते आणि कुमार गौरव आणि विजयता पंडित हे मुख्य कलाकार. या कलाकारांनी या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात बंटी आणि पिंकी या दोन तरुणांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. कुटुंबातील जुन्या मतभेदांमुळं त्यांच्या प्रेमाला अडचणी येतात, पण प्रेम आपलं मार्ग शोधतच अशी कहाणी सांगणारा हा सुपर ड्युपर लव्ह स्टोरी हा हिट चित्रपट. श्रोते हो, या चित्रपटातील गाणी आणि त्यांची खासियत जर जाणून घ्यायची म्हटलं तर खरंच आपल्याला वेळही कमी पडेल आजच्या कार्यक्रमामध्ये. पण वेळेअभावी काही निवडक गाणी आणि त्यांची माहिती आपण आजच्या कार्यक्रमातून घेणार आहोत. तर तेरी याद आ रही है हे सदाबहार असं गाणं, अत्यंत भावस्पर्शी असं हे गाणं आहे. अमित कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतबद्ध केलंय आरडी बर्मन यांनी. श्रोते हो, या गाण्यात विरहाची भावना आहे. आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण मनात किती खोलवर असते हे या गीतातून व्यक्त होतं. अमित कुमार यांच्या आवाजातील हळवेपणा आणि लता दिदींच्या आवाजातील कोमलता यामुळं हे गीत आपल्या मनाला भिडतं. श्रोते हो, या गीतासाठी अमित कुमार यांना फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळालेला होता. तेव्हा ऐकूयात तेरी याद आ रही है हे गाणं.

श्रोतेहो, गीतकार आनंद बक्षी यांची खासियत. आनंद बक्षी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय गीतकार, ज्यांच्या गीतांमध्ये साधेपणा तर असायचाच, पण त्या साध्या शब्दांमधून मोठ्या भावना व्यक्त व्हायच्या. प्रेम, विरह, आनंद, वेदना अशा प्रत्येक भावनेला त्यांनी सहज शब्द दिले आहेत. श्रोतेहो, या लव स्टोरी चित्रपटातील आणखी एक सुंदर रोमॅन्टिक गीत म्हणजे देखो मैंने देखा है ये एक सपना. या गाण्यातील प्रेमातील स्वप्न, आनंद आणि एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची भावना आपल्याला दिसून येते. लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या आवाजातील गोडवा आणि पंचमधांची मधुर चाल यामुळं हे गीत आजही लोकप्रिय आहे. ऐकूयात हे छानसं रोमॅन्टिक सॉन्ग.

श्रोतेहो, पंचमदा म्हणजे नाविन्य, प्रयोग आणि भावना यांचा सुंदर असा संगम. लव्ह स्टोरीमधील संगीतामध्ये तरुणाईचा उत्साह, प्रेमाची कोमलता आणि विरहाची वेदना हे सगळं सगळं आपल्याला ऐकायला मिळतं. त्यांच्या धून आजही ताज्याच वाटतात, हो ना. या चित्रपटातील ये लडकी जरासी दिवानी लगती है हे गाणं म्हणजे प्रेमातील खट्याळपणा आणि तरुणाईचा

उत्साह दाखवते. आनंद बक्षी यांच्या साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांना पंचमदांनी हलकी फुलकी आनंदाची चाल दिली आहे. कुमार गौरव यांनी या चित्रपटातून चॉकलेट बॉय अशी ओळख निर्माण केली, तर विजयता पंडित यांच्या निरागस अभिनयामुळं पिंकी हे पात्र प्रेक्षकांच्या मनात राहिलं. राजेंद्र कुमार, डॅनी डेंगझोंपा, विद्या सिन्हा, अमजद खान यांच्याही भूमिका या चित्रपटामध्ये विशेष भूमिका साकारतात. तर ऐकूयात ये लडकी जरासी दिवानी लगती है, हे छानसं गाणं.

श्रोते हो, लव स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कुमार गौरव आणि विजयता पंडित यांची जोडी तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटाचे संगीत इतकं गाजलं की अनेक दशकांनंतरही, म्हणजे आजही, त्या चित्रपटातील ही गाणी प्रेमाच्या आठवणींशी जोडली जातात. श्रोते हो, काही चित्रपट काळाच्या ओघात जुने होतात, पण काही चित्रपट आपल्या आठवणींचा भाग बनतात, हो ना. लव स्टोरी देखील हा असाच एक चित्रपट आहे, जिथे प्रेमाची निरागस्ता, संगीताची जादू आणि आठवणींचा गोडवा एकत्र येतो. आर डी बर्मन यांचं संगीत, आनंद बक्षींचे शब्द आणि सुरेल आवाजांनी सजलेली ही प्रेम कहाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच जिवंत आहे. श्रोते हो, मला देखील लव स्टोरी हा चित्रपट आणि या चित्रपटातील गाणी प्रचंड आवडतात, पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटतात. तुम्हाला पण ही गाणी ऐकाविषयी वाटतात का? श्रोते हो, नक्की कळवा तुमच्या लव स्टोरी या पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेच्या स्पेशल भागातील हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात पुन्हा अशाच बहारदार कार्यक्रमात. पुढच्या मंगळवारपासून छोटेसे बदल आपण पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेमध्ये केलेले आहेत. जुलै महिन्यापासून पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी पुराणी यादे पुराणे गीत हा बहारदार कार्यक्रम सीमंदिनी आपल्यासाठी सादर करणार आहे. आणि पुढच्या महिन्यापासून, पुढच्या भागापासून आपण एकाच चित्रपटातली बहारदार गाणी घेणं आता थोडंसं थांबवणार आहोत. पुन्हा एकदा आपण अनेक चित्रपटातील वेगवेगळी गीतं, सदाबहार गीतं एकत्रित करून पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम ऐकू शकणार आहात. तेव्हा तयार रहा नवीन केलेल्या बदलांसह. तुमचा आमचा लाडका आवडता पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम घेऊन सीमंतिनी आपल्या भेटीला येणारच आहे. आता मात्र निरोप द्या सीमंतिनीला. टेक केअर अँड बाय बाय.

पुराणी यादे पुराणी गीत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. संकलन आणि निवेदन होतं सीमंतिनी कुंडेकर यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आहे.

श्रोते हो, दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत बसंत या रागावर आधारित चित्रपट गीतं.

0: श्रोते हो, सकाळचे 11:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य संस्कृती काव्यवाचन. आजच्या कार्यक्रमात आपण रंजना लसणे यांचं काव्यवाचन ऐकणार आहोत, सहनिवेदन सुषमा कुलकर्णी यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, निराशेच्या वाळवंटात आशेचं एक बीज रुजलं तर त्यातून आनंदाचे हिरवेगार वन फुलू शकतात. या सुंदर सुविचारासोबत सुरू करूयात आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. श्रोते हो, आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कवयित्री रंजना मधुकरराव लसणे यांचं काव्यवाचन. श्रोते हो, रंजना लसणे ह्या जिल्हा परिषद प्रशाला कानेगाव इथून मुख्याध्यापिका या पदावरून निवृत्त झालेल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक प्रकारांमध्ये लेखन केलेलं आहे, जसं की काव्य, कथा, लेख, गीत, निबंध. जवळपास 25 वर्षांचा त्यांचा साहित्य क्षेत्राचा अनुभव आहे. त्यांचा नुकताच एक काव्यसंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. तसंच वेगवेगळ्या नियतकालिकातून, मासिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. एकंदरीतच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तसंच त्यांना लेखनाबरोबर समाजकार्याची देखील आवड आहे. तेव्हा श्रोते हो, चला तर मग आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात कवयित्री रंजना लसणे यांचं काव्यवाचन.
2: श्रोते हो नमस्कार. माझी पहिली कविता आहे शुभारंभ. शुभारंभ करू सारे, हो शुभारंभ करू सारे, नव्या विचारधारेचा मार्ग असे संकटाचा, अनामिक कंटकांचा मोडू विषमतेची वाट, हो मोडू विषमतेची वाट, टोल नाखे ते

पाट, वित्त पंथ धर्म जाती प्रत्येकाचा न्यारा घाट, इष्ट सारे घेऊ संगे, हो इष्ट सारे घेऊ संगे, बरा त्याग अनिष्टांचा, मार्ग असे कंटकाचा अनामिक संकटाचा, सोडू माझे नि आपले एकमेका देऊ साथ, ध्येयपंथी जीवनाच्या विश्वासाने देऊ हात, नको मोह प्रसिद्धीचा, हो नको मोह प्रसिद्धीचा, धरू मार्ग उत्कर्षाचा, मार्ग असे कंटकांचा अनामिक संकटाचा, सर्वांनाच देऊ संधी, हो सर्वांनाच देऊ संधी, नको स्वार्थापोटी बंदी, होता गुणांची पारख जाई विजयाची धुंदी, होता गुणांची पारख जाई विजयाची धुंदी, होती प्रकाशित वाटा, होती प्रकाशित वाटा, मार्ग धरू प्रगतीचा, मार्ग असे कंटकाचा अनामिक संकटाचा, सद्गुणाची असे खाणं, तेजो विचाराची धारा,

नको मोह प्रसिद्धीचा, हो नको मोह प्रसिद्धीचा, धरू मार्ग उत्कर्षाचा, मार्ग असे कंटकांचा, अनामिक संकटाचा, सर्वांनाच देऊ संधी, हो सर्वांनाच देऊ संधी, नको स्वार्थापोटी बंदी, होता गुणांची पारख जाई विजयाची धुंदी, होता गुणांची पारख जाई विजयाची धुंदी, होती प्रकाशित वाटा, होती प्रकाशित वाटा, मार्ग धरू प्रगतीचा, मार्ग असे कंटकाचा, अनामिक संकटाचा, सद्गुणाची असे खाणं, तेजो विचाराची धारा, साऱ्या विश्वाला भूषण असे मायभूचा तारा, मना मनात करूया शुभारंभ मानवतेचा, मार्ग असे कंटकाचा, अनामिक संकटाचा, शुभारंभ करू सारे नव्या विचारधारेचा, मार्ग असे कंटकाचा, अनामिक संकटांचा। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे वणव्यातलं चांदणं। तुझ्या हस्यान रे फुललं वैशाख वणव्यात चांदण, विसरलं दुःख सारं उघडं पडलेलं गोंधण, विसरलं दुःख सारं उघडं पडलेलं गोंधण, गेला सोडून रे धनी गेलं डोईचं छप्पर, गारभर

दारी नजरेच्या विषा परी सापाची ती जात बरी याला पाहुण रे फुले तुझ्या हस्याच चांदण विसरले दुःख सारे उघड पडलेलं गोंधण रोजचाच नवा गाव रोज तोच नवा खेळ दमडी दमडी तरे कसा बसेल जीवनाचा मेळ कसा अणु दूध भात कस अणु रे खेळन विसरले दुःख सार उघड पडलेलं गोंधण नसे पायात खेटेर पायपीठ दिस भर

सारं अनुगड पडलेलं गोंधण, तुझ्या हस्यानं रे फुललं वैशाख वणव्यात चांदण, विसरले दुःख सारं

अभंग गायण भक्ती रस मंथनाला भुले पंढरीचा राणा. ज्ञानीयाचा राणा जगी, ज्ञानीयाचा राणा जगी, तुझी वर्णी तो महती. अशा सौंदर्यवतीची काय वर्णावी महती. वीर रौद्र शांत रस किती निर्मिले सुरस, हस्य करुण रसाला भाव फुलांची आरास. दिग्गजाने भूषविली, दिग्गजांनी भूषविली, शब्दभूषणे ही किती. अशा सौंदर्यवतीची काय वर्णावी महती. हो अशा सौंदर्यवतीची काय वर्णावी महती. भारूड गौळ निपवाडे लोकगीतांचा हजरा, करी जनजागरण देऊन संदेश हा खरा. माय भाषा ही शोभे, माय भाषा ही शोभे, राजभाषा स्थानावरती. अशा सौंदर्यवतीची काय वर्णावी महती. तुझ्या लावण्याची तोड, तुझ्या लावण्याची तोड, नसे उभ्या गजगती. अशा सौंदर्यवती

या पुढच्या कवितेचं नाव आहे सौंदर्यवती. तुझ्या लावण्याची तोड, हो तुझ्या लावण्याची तोड नसे उभ्या गजगती, अशा सौंदर्यवतीची काय वर्णावी महती, हो अशा सौंदर्यवतीची काय वर्णावी महती. नाना अलंकार ल्याली नवीद भूषणे सजली, तुझ्या लावण्याची प्रभा नाना छंदाने नटली. जगी मानाचा ग तुरा, जगी मानाचा ग तुरा तुझ्या मुकुटावरती, अशा सौंदर्यवतीची काय वर्णावी महती. तुझी शृंगारली बोली जाग प्रणयाला आली, केले कित्येक घायाळ धुंदी शब्दांनी चढली. मधुर साची उधळण शब्द अमृतात नाती, अशा सौंदर्यवतीची

माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे प्रवास. ही कविता आहे आपल्या जीवनाच्या प्रवासाबद्दल आहे. जीवन गाडीचा प्रवास, हो जीवन गाडीचा प्रवास, संगे साथी नाती होती सारे शोधत फिरती, थांबा सुखाचा जगती. जीवन गाडीचा प्रवास, संगे साथी नाती होती सारे शोधत फिरती, थांबा सुखाचा जगती. आले आले बालपण, होई आनंद उधळण, हौस मौजे लानत मा जीवनाचे हे कोंदण. वाटे फिरुणी यावी, वाटे फिरुणी यावी, बालपणाची प्रचिती सारे शोधत फिरती, थांबा सुखाचा जगती. किशोर कुमार वयात मित्र मैत्रिणीची धुंदी, पंख आकांक्षांना फुटी जीवन घडण्याची ही संधी. किशोर कुमार वयात मित्र मैत्रिणीची धुंदी, पंख आकांक्षांना फुटी जीवन घडण्याची ही संधी. मोह पाशाचे हे फासे गळ रस्त्या रस्त्यावरती, सारे शोधत फिरती थांबा सुखाचा जगती. शहाणा तो धरी तसे योग्य वळणाची वाट, हो शहाणा तो धरी तसे योग्य वळणाची वाट. शिखर यशाचे मिळता जीवन नक्षत्रांचा थाट. काय वर्णावी माधुरी सहचारी ती सांगाती, सारे शोधत फिरती थांबा सुखाचा जगती. रंगत प्रवासाला आली जीवन बाग ही फुलली, चिमण्या पाखरांच्या संगे आज माऊली ही रंगली. काय आनंदाला उणे आली सागरा भरती, सारे शोधत फिरती थांबा सुखाचा जगती. रंगत प्रवासाला आली जीवन बाग ही फुलली, चिमण्या पाखराच्या संगे आज माऊली रंगली. काय आनंदाला उणे, काय आनंदाला उणे, आली सागरा भरती सारे शोधत फिरती थांबा सुखाचा जगती. पाहुणी पिल्लांची उड्डाण माता आनंदली उरी, गरुडाची झेप जणू जाई यशाच्या शिखरी. मणी सतावते पुन्हा, मणी सतावते पुन्हा, चावले कटेपणाची सारे शोधत फिरती थांबा सुखाचा जगती. जीवन गाडीचा प्रवास, संगे साथी नाती होती सारे शोधत फिरती थांबा सुखाचा सोबती, सारे शोधत फिरती थांबा सुखाचा जगती. त्यानंतर आपण जो धरणी मातेचा रहस्य चालवला आहे त्यावर आधारित दान मागते.

धरणी वृक्षवल्ल्या फुलल्या सुंदर स्वर्ग भासते अवणी वृक्षवल्ल्या फुलल्या सुंदर स्वर्ग भासते अवणी लाड पुरवण्या कुशीत घेई धरानसे ही जननी लाड पुरवण्या कुशीत घेई धरानसे ही जननी अविरत शमी क्षुधा तृषाही भरण पोषणा सजली अवृत शमवी क्षुधा तृषाही भरण पोषणा सजली अमृत रसमय फळे चाखण्या नित्य देतसे वदनी अमृत रसमय फळे चाखण्या नित्य देतसे वदनी सोनेरी हे किरण भास्करा शेत शिवारी डुलती पहाट वारा मुना मुलतो शीतल छाया सदनी पहाट वारा मना भुलवितो शीतल छाया सदनी आनंदाची करण्या उधळण चंद्र चांदणे जमती नयन रम्या सोन किड्यानी नयन रम्य ही जननी नयन रम्या सोन किड्यानी नयन मनोहर रजनी आनंदाची करण्या उधळण चंद्र चांदणे जमती नयन रम्या सोन किड्यांनी नयन मनोहर रजनी निसर्गास या नकोस लावू नजर मानवा जहरी जीवचक्र हे अखंड फिरते व सुंदरेच्या भुवणी जीवचक्र हे अखंड फिरते व सुंदरेच्या भुवणी भूजल वायू टाळ प्रदूषण दान मागते धरणी स्वच्छंदाने खुशाल घेई उंच भरारी गगनी स्वच्छंदाने खुशाल घेई उंच भरारी गगनी वृक्षवल्लिया फुलल्या सुंदर स्वर्ग भासते अवणी लाड पुरविण्या कुशीत घेई धरानसे ही जननी लाड पुरविण्या कुशीत घेई धरानसे ही जननी यानंतर ऐकूयात सांजवातीची महती सांगणारी सांजवात देवाजीच्या मंदिरात तेवणारी सांजवात देवाजींच्या मंदिरात तेवणारी सांजवात घोर अंधारल्या मना देई उजळी क्षणात घोर अंधारल्या मना देई उजळा क्षणात प्रकाशली सांजवात घरदार प्रकाशित प्रकाशली सांजवात घरदार प्रकाशित सायं प्रार्थना शमवी विचारांचे झंझावात सांजवात लावणिया आळवावे योगेश्वरा विनाशावी शत्रुबुद्धी सुखशांती येऊ घरा सुखशांती येऊ घरा मंद प्रकाश निर्मळ धूप देई परिमळ मंद प्रकाश निर्मळ धूप देई परिमळ सांजवात प्रकाशता दूर पळे अमंगळ दूर पळे अमंगळ सांजवातीचा प्रकाश सांजवातीचा प्रकाश जिजाऊंनी सार्थ केला शिवबांच्या संस्कारात महाराष्ट्र उजळला सांजवातीचा प्रकाश जिजाऊंनी सार्थ केला शिवबांच्या संस्कारात महाराष्ट्र उजळला सांजवात लावणिया जपू थोर परंपरा देव संस्कार शिदोरी ज्ञानविज्ञान उद्धारा देव संस्कार शिदोरी ज्ञानविज्ञान उद्धारा बीजसंस्काराचे पेरू सांजवातीच्या साक्षीने ज्योत ज्ञानाची पेटवू विज्ञानाच्या शोभतीने ज्योत ज्ञानाची पेटवू विज्ञानाच्या सोबतीने घरोघरी प्रकाशावी घरोघरी प्रकाशावी सद्विचारी सांजवात घरोघरी प्रकाशावी सद्विचारी सांजवात धुरा देशाची पेलण्या संस्कारित हवे हात संस्कारित हवे हात माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे जुगार हाटला गंध मातीचा दाटला स्वप्नांकुर फुटला खेळ दैवाचा जाणण्या
पुन्हा जुगार हटला, खेळ दैवाचा जाण.

दगा दिला न शिवान, ओढ दिली पावसाण, सार आभाळ फाटल, शेत बुडाल व्याजान, धास्तावली पिल्ल सारी, दोन पिकलेली पान, पाठीराखे बोले धनी, मोडा सार सोन नान, सावकारी चक्रात या कस धीरान वागाव, फाटलेल्या आभाळाला किती ठिगाळ लावाव, फाटलेल्या आभाळाला किती ठिगाळ लावाव, कस सांगाव साजणी सारी सरली ग अस, वाटे करावा का धीर गळा लावण्याचा फास,

यानंतर पाहूयात माझी तुळजापूरची कुलस्वामिनी आई अंबाबाई हिचं जागर करणारं गीत. अगं आई अंबाबाई, अगं आई अंबाबाई, तुझं खाली न गोंधळ, डफतून तू न्यास वेग, भक्त वाजवी संबळ, डफतून तू

धूपदीप कापूराचा गंध दाटला अंबरी, धूपदीप कापूराचा गंध दाटला अंबरी, ताट भोगीच सजल केळी मध साखरेण, दही मोरव्याचा मान फोडी लिंबाच्या कडेनी, दही मोरव्याचा मान फोडी लिंबाच्या कडेनी, ओट लिंबू नारळाची संगे शालू बुट्टेदार, केली अलंकार पूजा सवे शेवंतीचा हार, केली अलंकार पूजा सवे शेवंतीचा हार, धावाई कुणिया आली आई संकटी धावली, निज सौख्य देऊनिया धरी कृपेची सावली, निज सौ

यानंतरची माझी कविता आहे भाकरी. दिस रात राबतीया माझी माय ही बावरी, तरी तिला

उभा कर्जाचा डोंगर, उभी हयात राबून गळा फासाचा तो दोर, उभी हात

विचारले, दोन्ही पिलांना पाहून बळ अंगी संचारले, दोन्ही पिलांना पाहून बळ अंगी संचारले, शेण पाणी झाड

मन काही सरता सरेना, किती राबते तरीही पोट पोटाच भरेना, किती राबते तरीही पोट पोटाच भरेना, कशी शिकवावी लेख कसे करावे संस्कार, निराधार योजनेला घुसखोरीचा धार, माय म्हणे बापा बरी अर्धी कष्टाची भाकरी, माय म्हणे बापा बरी अर्धी कष्टाची भाकरी, लाचारीच्या जिण्या परी लाख मुलाची चाकरी, लाचारीच्या

0: श्रोते हो, आत्ताच आपण कवयित्री रंजना मधुकरराव लसणे यांचं काव्य वाचन ऐकलत. आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
1: साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये रंजना लसणे यांचं काव्य वाचन आपण ऐकलं. सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतायत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आमच्या भगिनीसाठी आम्ही प्रसारित करू. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल आणि लगेचच FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारणदेखील आपण ऐकू शकाल.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं असे गाणं, अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस, अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा हा.
1: उड जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये, नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भीशीतल्या मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे, ते असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळतायत तुझ्या तर.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नातेसंबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघं जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा, शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती, तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
0: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
1: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी

0: केशरी रेषा फटफटणारी. आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे.
1: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी. कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे. गोड गळा आहे जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
0: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
0: हो आणि तसं जर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
1: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
0: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
1: हो हो ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
0: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
0: हा
1: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
0: बरं फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा ते झालं पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी कणभर असेल पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
1: मला कौतुक वाटतं सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
0: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी

0: मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
0: हा मी अगदी हेच सांगणार होते, ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का.
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजवणार, इतरांना अशक्तपणा येईल समजवताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हे का कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे, ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: हो ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही, 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणाखाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस.
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय, बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
2: ए रोहित दादा काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्यास काही नाही, म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा.
0: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी मुले किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
0: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
1: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
0: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
1: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
0: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
1: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
0: अरे वा,
2: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
0: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का.
2: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
0: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल.

0: दल विचार करायला.
1: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
2: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
0: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
1: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
2: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
1: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
2: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाही आहे ग.
0: हा, माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
1: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
2: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
0: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
1: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
2: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
1: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
0: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
1: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
0: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
0: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
1: ए सुखदा, परवा किनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आरतीकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
0: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
1: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं, पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
0: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
2: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैकपट जास्त काळजी वाटत असणारच ना.
1: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
0: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
2: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
0: काय
2: चक्क आभाळ भरून आलंय. आहा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
1: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, ये रे पावसा.

आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोते हो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम

0: आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसत आहेत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो, म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाही आहे. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाही आहे. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या 6 ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हल्का, सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात

0: उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण ह्या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलं आहे. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो, 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये. त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे. त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू

0: शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धाची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात, त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं, तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न

0: शरीराच्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत, तूप अधिक मध सम प्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: बोला. मी
2: जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे, तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: लाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात ते या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गाईचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण

0: ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येती करताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल, आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल तर ए2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात, आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो. हा नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरणे मुंबईहून.
1: प्रश्न विचारा.
2: अनिल नाईक बोरणे मुंबई बोलतो. माझा प्रश्न आहे की आपला, आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, परत पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्या किंवा ताक खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं,
0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष, असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाही आहे की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली आपली शरीराची रचना नाही आहे. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, 1-2 लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाही आहे तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाही आहे. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ 1 ते 1.5 लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी, ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो, ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्यामध्ये शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी, जो पोटातला अग्नी आहे, तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदरभरण नोहे जाणीदे यज्ञ गर्म.

0: यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हाही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढ्या आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाईगडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्म्यमुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 ज्या जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा येतोय. हा नमस्कार डॉक्टर. कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचं नाही आहे, तो विरुद्ध होतो असा एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी, पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात, ते नाही खात. पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली आहे शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं.

0: खायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळोवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम, म्हणजेच अध्यक्षण, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय, उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यक्षण म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं, तसंच शरीरात होतं. आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचं ऍसिड स्पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो, ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी, म्हणजे ज्याला आपण अम्लपित्त म्हणतो, ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष, म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्त्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा OCD जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन, परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25-30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्यात तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा.

0: मीठ एकदम कमी करा आणि गोड, या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मीठ, मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, त्यामुळे मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नंदेश उमप आणि सहकारी यांच्या स्वरात देऊळबंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रणित कुलकर्णी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या अस्वलात मितवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार सोळकर यांचं आणि संगीतकार होते शंकर एहसान आणि लॉय. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या अस्वलात दगडी चाळ या चित्रपटातलं गीत. गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीतकार आहेत अमित राज.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संजय पाटील यांचं, संगीतकार होते अजय अतुल.

0: अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना

0: उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ॲप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाब

जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्य

0: दिला आहे. अशी माहिती व्हेनेझुएला मधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती

0: सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता सू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 mm पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1,378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं, तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मंजिरी गोखले यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना.

नीलकंठ ढोले यांची रचना आपण ऐकलीत मोरेश्वर निस्ताने यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान जिवकोविचच्या द लायब्ररी सारखी मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पलनिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे, पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील, पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही. आपण कशाने झपाटले जाऊ शकतो, भीती म्हणजे काय, ती कसली वाटू शकते, याचा पॉलनिकने एका नव्या

0: वचनाबंधात विचार केलाय. तो वाचकाला आणि पात्रांनाही जी भीती घालतो ती अतिमानवी नाही, सायकोलॉजिकल आहे. याचं मुख्य कथानक लेखकांसाठी असलेल्या एका निवासी कार्यशाळेबद्दलचं आहे. 17 लेखकांनी यात भाग घेतलाय. ते जिथे राहत आहेत ती जागा गुप्त आहे आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क हा तात्पुरता तुटलेला आहे. कार्यशाळेबद्दलचं मुख्य कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्या पुढे आलटून पालटून येत जातं. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत. पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते. खाण्यापिण्याच्या साठ्यांवर गदा येते, जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार? हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विकराळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे. जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनेच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनी केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक आणि त्याचा भवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रियालिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं. पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते अधिक नाट्यपूर्ण व्हावं म्हणून, त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: दुपारचे 2 वाजतात. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकर्ता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 हून अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3 प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM तापमान 6 ते 30 अंश सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एकसमान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोग

0: प्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर एका वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्य आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 सेंटीमीटर ते 3.6 किलोपर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅमपर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 सेंटीमीटर आणि 3.2 किलोपर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅमपर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅमपर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 सेंटीमीटर आणि 3.2 किलोपर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आताच आपण ऐकलात. विषय होता मत्स्यशेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट

0: फॅट्स, मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते, बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं, यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाही ते मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्याने लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे तर डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात जे, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तेव्हा तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत जे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला काय म्हणतो आपण, कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्याना जात. ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे

0: ती कमी झाली तिथं, आता तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं, आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं, आणि हा सुपीकाळ तळाला जातो ना पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो, आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नुडवाई, आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंधार देशपांडे यांच्या गायनात राग गावती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. पण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चाललो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी

ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोर

0: पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या, कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्तेत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम

उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही होत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा एक निर्धार घेऊन आम्ही पुढे जातो. या महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने कसा होईल ही भूमिका घेऊन पुढे जातो आणि म्हणून लोक येत आहेत, म्हणून लोक जॉईन होत आहेत. आणि म्हणूनच मी आज सचिन अहिर एक चांगला कार्यकर्ता ग्रासरूटचा आज सोबत काम करायला आलाय, त्याचं मी अभिनंदन करतो. ते आल्यामुळे शिवसेनेची देखील मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी ताकद वाढेल.
1: गिरणी कामगारांचे प्रश्न आणि गृहनिर्माण क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि जनतेशी असलेली त्यांची बांधिलकी लक्षात घेता सचिन अहिर यांची उपसभापती पदासाठीची उमेदवारी अत्यंत योग्य आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे. जे लोक पक्षाचे सर्वात जवळचे होते आणि ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते लोक पक्ष सोडून जात असल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला. गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. तसंच बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला होता. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणतो. तर काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 16 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत यांना संज्ञान समजण्यात यावं असं कोर्टाला अर्ज करता येतो. तथापि ज्यावेळेस आता आमची माननीय गृहमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची जी बैठक होईल त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेल.
1: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, मात्र यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना आणि हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या विषयावर अधिक चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी यासाठी या परीक्षांसाठी संगणकाधारित परीक्षा अर्थात CBT पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. या परीक्षांचं खाजगीकरण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका लावला जाईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अशा आरोपींवर सध्या लावलेली कलमं सुधारित करून

0: सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू असंही ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी एआय तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून म्हणजे आजपर्यंत होती. मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं केलेल्या कारवाईत

0: कृपया हमारे अगले कार्यक्रम की प्रतीक्षा कीजिए। ये आकाशवाणी है ICC विमेन्स। सेमीफाइनल T20 क्रिकेट मैच का आंखों देखा हाल सुनने से पहले आइए सुनते हैं विशेष कार्यक्रम फर्स्ट वॉक।
1: तिच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। कार्यक्रम अमृत कलश।

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही, कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15 तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने, तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले, आपण जी एवढी मोठी अचीवमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15 आपण बालाजीला जाऊन आलात आणि तेही सायकलने यावयात, त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा तर पहिले सगळ्यात मोठा सलाम. हां सर,

0: सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत, पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली असा मी कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे.
0: बर.
1: माझं बालपण सराफकटा इथं तानोडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे.
0: बर. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेजण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत, पण ह्या अशामध्येही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासनं ते
1: 800 किलोमीटर
0: 800 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. सर, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं?
1: आम्ही ज्या वेळेला गाव भागात बावडेकरवाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप, आमचा असा मुलामुलांचा तिथला ग्रुप जमला.
0: बर.
1: तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे, मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, असा तो विषय झाला. मग तिथं आमची एक पैज लागली.
0: बर.
1: की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली असा सायकल प्रवास 15 दिवसाच्या आत पूर्ण करायचा.
0: अच्छा.
1: तोही कुठल्याही आधाराविना, म्हणजे ट्रकच्या फायक्याला धरले बाबा किंवा टेम्पोतनं वगैरे गेले असं कुठलाही नाही, सलग सायकलनं सांगली तिरुपती, तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा
0: 15 दिवसात.
1: 15 दिवसात.
0: बर.
1: मग ते मी चॅलेंज स्वीकारलं आणि 13 ते 14 दिवसात मी पूर्ण केलं ते.
0: अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवत आपल्याला?
1: 2000 साल होतं.
0: अच्छा, 2000 साली गेला.
1: 2000 साल.
0: बरं सर, मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे, तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती?
1: मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकलचा माहीत नाही.
0: बरोबर.
1: परंतु मग आता असं 15 दिवसात जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं, पूर्ण करायचं आहे, तर मग असं तुम्हाला विचारा, त्याला विचारा, असं करता करता आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो, तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठपडला. त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं, बाबा सुनील, सोलापुरातनं तिरुपतीला कशाला कसं अंतर, म्हणजे रस्ता आहे काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा, इस्लामपूर, सातारा अशी जी ढोबळ मराठवाची गावं सांगतो, तसं त्यानं मला ती गावं सांगितली, विजापूर, होसपेट, बल्लारी, आनंदपूर, तिरुपती. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो.
0: बरं. अच्छा सर, पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी, म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं, म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचार चालं, तर ही तयारी मग आपण कशी केलीत?
1: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले,
0: बर,
1: त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं, बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटला, आनंद झाला. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला, थंडीवर दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं, तर त्या उद्देश, त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
0: बरं सर, पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि पहिला जो प्रवास होता, अगदी नवीन नवीन प्रवास होता तुमचा तो, अगदी तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल?
1: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास, तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला, तर मग त्या सुनील रत्न पारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
0: बर.
1: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
0: सर, मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल, तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासादरम्यान?
1: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं.
0: बरं.
1: इकडनं मग कुठेकडे चाललाय मामा? म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. अरे वा, त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
0: बरं.
1: असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो,
0: म्हणजे विचारत विचारत. सर, मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्या सोबत घेतले ते, किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं, मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही?
1: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
0: बर.
1: तर पहिल्या दिवसात आपलं बरोबर असतं, दुसऱ्या दिवसापासून हॉटेल, धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
0: अच्छा. म्हणजे रस्त्यात जे पडेल ते.

0: अच्छा.
1: आणि आता असं झालंय की इतका वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे, आणि समजा आम्ही 1 वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा ज्या वेळेला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही, एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली
0: अच्छा.
1: की आता हे आता 5-6 मंडळी येणार सायकलने.
0: अच्छा, मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत?
1: सुरुवातीला माझी पहिली 3-4 वर्ष मी एकटाच होतो.
0: बरं,
1: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला, कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामागे माझा उद्देश असा होता की ज्यांना ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा पण त्यांना रस्ता माहीत नाही, तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
0: अच्छा सर, जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार हे ठरलं, पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे, तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली
1: नाही? माझं फक्त सायकल, माझं फिनेलचा व्यवसाय, हॉस्पिटल वगैरे जे लागतं, आणि आता नवीन 2 वर्ष झाली फरसाणा व्यवसाय, मग त्यानं मला सतत सायकलिंग असतेच, त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काही त्याचं प्रॅक्टिस केलेलं नाही.
0: अच्छा,
1: रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
0: अच्छा,
1: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली,
0: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कामात आली
1: रोजचीच.
0: बरं सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर?
1: आता तसा विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
0: अच्छा,
1: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती, त्यांच्या जवानी त्या पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुप मधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
0: बरं,
1: मग भावाचंही तसंच, तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा, त्यामुळे खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
0: बरं,
1: किंवा कोण नको म्हटलं नाही, जाऊन या म्हटले.
0: सर खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसत आहे, पण तुम्ही ठीक आहे एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 तर जाऊन आलात, तर याच्यामागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
1: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
0: सुदृढ
1: करा हा त्यातला मोठा प्रश्न, पर्यावरण त्यामुळं पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावेळेनं तुमच्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
0: बरोबर,
1: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश, आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
0: बरं,
1: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो पण मी पूर्ण केल्या.
0: अच्छा,
1: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
0: बरं, ही कधीची गोष्ट आहे सर?
1: ही साधारणपणे 82-82 च्या दरम्यानची.
0: बरं, म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर आता इतक्यादा सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलने कापलेलं आहे, पार पाडलेलं आहे, त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण, तर ह्या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
1: आता तसा आनंदपूर म्हणून

0: राज्यातले पण. तर ह्या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
1: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं. मग त्यांना म्हटलं, बाबा जर सायकलचं काम इथं करणारं कोण आहे का? मग त्या एका ग्रहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटलं की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो,
0: म्हणजे जुजबी करून दिलं.
1: हा जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाले ते मोठे सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर, तर तिथं तुम्हाला तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
0: अच्छा.
1: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूर मध्ये गेल्यावर पॅन्डलचं पूर्ण काम करून दिलं.
0: अच्छा. हा, मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलनी आपण जात आहे तर थोडं बहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली, हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
1: त्याला तर आता असं आहे, पूर्वीच्या आणि आताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
0: बरोबर.
1: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जाळ्याला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होत होतं, खास खळगे डबरे असायचे, त्यामुळे सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे. व आता रस्त्याच्या वेळेनं अतिशय सुरेख झाले, म्हणजे स्टॉपोटॉप तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.
0: सर मला इथे विचारायचं आहे, जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15वी जी फेरी होती तुमची, पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
1: हो, आता फरक पडतो.
0: अच्छा.
1: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 वर्षाचा फरक पडतो. शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडं
0: बरोबर
1: होतोच. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला, पहिल्या दिवशी पहिल्या खेपेला.
0: बरं.
1: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
0: बापरे.
1: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 146 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
0: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
1: एका दिवसात 146 आणि 146.
0: बापरे. नवल आहे पण, म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचला आहात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाही आहे.
1: बरं. तसा प्रवास विजाळ्याला परत आलो, विजापूर मध्ये आलो परत.
0: बर.
1: आणि विजापूर मधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
0: बर.
1: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो आणि मग माझ्या लक्षात झालं की बाबा आपला स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्यांनी तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळच्या ह्याच्यात सांगलीत ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
0: बर.
1: तर इथं सांगलीमध्ये मी 12:30 दरम्यान मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरचं.
0: अच्छा. सर जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता,
1: कर्नाटक आंध्र प्रदेश,
0: कर्नाटक आंध्र प्रदेश, तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
1: नाही. आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मला एक कौतुक वाटलं, म्हणजे की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं? तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा, द्राक्ष तोडीला म्हणा, आम्ही तिकडं कामाला येतो म्हटले.
0: अच्छा. बरोबर.
1: मग त्यांनी मला आपल्या इकडची तासगाव, मिरज, कसबेडीग्रज, तुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलं म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
0: अच्छा.
1: मग ते म्हणलं आम्हाला त्या मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
0: अच्छा.
1: त्यामुळे मराठीचं तसं काहीच कुठं अडचण, इवन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
0: अच्छा. सर आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे की आता बालाजी झालं, आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
1: आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
0: बर.
1: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
0: अच्छा.
1: अयोध्या, प्रयागराज, काशी.
0: अच्छा.
1: असा उपक्रम आहे तो पूर्वीच होता पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे.
0: बर.
1: म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला.
0: बर.
1: आणि मग तिरुपतीला जाऊन आलो.
0: बर. अच्छा.

0: सर, आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्यांनी जाता की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता? त्याच मार्गाने
1: तो मार्ग.
0: अच्छा, म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला असेल.
1: तुम्हाला जरी जायचं झालं तर मी तुम्हाला मॅप देतो, त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
0: अच्छा सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 लागले होते येऊन जाऊन, मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले?
1: सारमणी तेवढेच होतात.
0: अच्छा बर.
1: तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलानं अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो की त्याने तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा सायकल सायकल चालवा आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहा.
0: बर सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलंय की मला अयोध्या प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: मधुरा दातार संगीता चितळे, पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं हे गीत होतं. प्राजक्ता पटवर्धन यांचं, संगीत अभिजित राणे.
1: स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता, सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठी दडवलं होतस, शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुक्त झाला, आणि मनात नसतानाही पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा बरसत राहिला.

0: साधना सरगमी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत

येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर

0: पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.aci.gov.in किंवा ACI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करू

हटवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्यं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून VPN तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिष्णोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिष्णोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8-10 तास वीज

0: पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर राहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आत्ताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78,87,00,000 रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणी पुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल. कंपनीकडून पाणी पुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

0: ते तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंगरोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासनसेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी. प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, यंदाच्या खरीप हंगामासमोर एक निसर्गाचं मोठं आव्हान उभं टाकलं आहे. जागतिक हवामान बदलांमुळे यल निनोचे सावट अत्यंत गळद झाले आहेत. पावसाचे असमान वितरण आणि पावसामध्ये पडणारा मोठा खंड अशा अनेक अडचणी आपल्या शेतकऱ्यांसमोर

0: उभ्या टाकण्याची शक्यता आहे. तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्या खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन. मग हे सोयाबीनची शेती आपल्याला कशी वाचवायची आहे, त्यापासून आपल्याला शाश्वत उत्पादन कशा पद्धतीने मिळवायचं आहे, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या सर्व प्रश्नाचं निरसन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. आणि सरांकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आपण ऐकतोय आणि आपले बरेचसे शेतकरी बांधव सुद्धा ऐकतायत की एल निनो आहे आणि ह्याचा परिणाम आता आपला जो खरीप हंगाम आहे तर त्यावर होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या उत्पादनात कमी अधिकपणा होणारच आहे. तर नेमकं सुरुवातीला आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एल निनो म्हणजे नेमकं काय याविषयी आपण काय सांग.
1: एल निनो हा शब्द आता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे आणि एल निनो जो आहे हा नेहमीच येणारा एक कंडिशन आहे. जसं एक सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर एल निनो म्हणजे आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी चांगला नाही. एल निनो हा बेसिकली एक स्पॅनिश शब्द आहे, त्याचा अर्थ होतो लिटिल बॉय. आणि एल निनो म्हणजे गरम हवेशी याचा संबंधित आहे. जसं आपण बघितलं की भारताच्या पूर्व दिशेला आणि इकडे अमेरिका खंडापर्यंत म्हणजे पेरू देशाच्या पर्यंत मधात जो स्पॅसिफिक ओशन आहे, प्रशांत महासागर आहे विशेषतः इक्वेटरच्या त्या साईडला, तर या भागातलं जो पाणी आहे ना हे गरम होतं आणि गरम झाल्यामुळे त्याच्यावरची जी वाफ राहते ती ही वाफ गरम होते आणि मग ती वाफ गरम असल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर राहत नाही, ओलावा राहत नाही आणि असे कमजोर वारे आपल्या भारतापर्यंत येत नाही आणि त्यामुळे हा पाऊस आपल्याला मिळत नाही. परंतु हाच पाऊस तिकडेच भरपूर पडणार आहे. म्हणजे जरी आपल्यासाठी एल निनो चांगला नसला परंतु जर आपण पेरू देशाचा विचार केला, त्या देशाचा विचार केला, अमेरिका खंडाचा, तर मग तिकडे पूर आणि हे पण कंडिशन येणार आहे. तर एल निनोचा सरळ सरळ अर्थ होतो की आपल्याकडे पाऊस कमी पडणार आहे आणि पडला तरी तो खंडित स्वरूपात पडणार आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे 20 दिवसाचा, 40 दिवसाचा, 50 दिवसाचा खंड आपल्याला पडणार आहे, त्यामुळे आपल्या पिकांना त्याचा अपाय होण्याची शक्यता जास्त आहे. तर एल निनो हा एक प्रकार आहे हवामानाचा आणि त्याच्या विरुद्धात ला निना हा एक आहे, हा पण सुद्धा स्पॅनिश वर्ड आहे, त्याचा अर्थ तो लिटिल गर्ल.
0: अच्छा अच्छा.
1: पण हा ला निना आपल्यासाठी चांगला राहते कारण भारताचा जर विचार केला आपण तर अरबी समुद्रातनं मोसमी काही वारे येतात, त्याच्यापासून आपल्याला मोसमी पाऊस मिळतो आणि इकडनी जो पाऊस येतो पूर्व दिशेकडनं हा ला निनामुळे पण येतो. यावेळेस वर्ष जे आहे ते एल निनोचं असल्यामुळे आपल्याला काही खबरदारी घेणं फार आवश्यक आहे. भिण्याचं कारण नाही, फक्त आपल्याला व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, हेच या एल निनो बद्दलची माहिती आहे.
0: अच्छा. एल निनो नेमकं काय आहे हे तर तुम्ही सांगितलं, पण आजचा जो आपला मेन उद्देश जो आहे की सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सोयाबीनची लागवड करायची असेल तर आपण नेमकं काय करायला हवं हे, तर त्यासाठी आपण पूर्व मशागत कशी करायला हवी.
1: खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटते सोयाबीनच नाही तर जेही आपण खरीप हंगामामध्ये पिकं घेणार आहोत त्या सर्वांसाठी एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टी आताच करणं फार आवश्यक आहे. शासकीय यंत्रणांनी विविध माध्यमातनं याची जागरूकता चालू आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं सुद्धा आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये रिगरस कॅम्पेनिंग आम्ही त्याच्यामध्ये घेत आहोत. आमच्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरच्या मार्फत आम्ही माहिती देत आहोत. आता सर्वात महत्त्वाचं काम जे आहे या भागामध्ये आपल्याला करायचं की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नांगरणी केलेली आहे परंतु यावर्षी आपल्याला थोडीशी खोल नांगरणी करावी लागेल कारण आता रोटावेटरचं चलन खूप जास्त आहे. रोटावेटरमुळे काय होते की वरचा काही सेंटीमीटर जमीन भुसभुशीत होते पण आतला हार्ड पॅन तयार होतो, तो फोडणं फार आवश्यक. पण एल निनोमुळे काय होईल की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. तर त्याची जी पूर्वतयारी आहे ती आपल्याला आताच करावी लागेल. तर सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी बंधूंनी खोल नांगरणी करणं यावर्षी फार आवश्यक आहे. आडवी उभी दोन्ही, उताराला आडवी तर जरूर आपल्याला त्याची करायची आहे. दुसरी गोष्ट, यावर्षी आपल्याला सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करायचा आहे. मग गांडूळ खत असो, शेणखत असो, हिरवळीचे खत असो, कंपोस्ट खत, कारण हे खतं जर वापरले आपल्याला जमीन भुसभुशीत होते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते आणि खोल गेल्यामुळे पाणी ते नंतर आपल्याला अवेलेबल होणार आहे आणि चांगली मशागत केल्यामुळे त्याची मूळ आहेत. आता सोयाबीनचं पीक आहे, सोयाबीनचं पीक जर शेतकरी बंधून तुम्हाला चांगलं हवं असेल तर त्याची मुळं हे दूरवर जाणं फार आवश्यक. खोड तर आतमध्ये जाईल, खोडाचं फक्त सपोर्टचं काम राहतं, परंतु त्याची जी मुळं आहेत, पांढरी मुळं आहेत, हे जितके लांब जातील तितके आपल्याला तिथून ते पाणी आणणार आहे. तर त्यामुळे हे करणं फार आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, यावर्षी आपल्याला

0: सोयाबीन चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपले जे सोयाबीनचं लागवड आहे ही आपल्याला BBF रुंद सरीवरंभ पद्धतीमधनच करणं आवश्यक आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे आपले सोयाबीनचं पीक हे बेडवर आणणं आवश्यक आहे. उताराला उभे आपल्याला करायचे, आणि जर तुम्ही पेरणी करत असेल तर उताराला आडवी पेरणी आपल्याला करायची
1: आहे.
0: एलनिनोचा प्रादुर्भाव आपल्याला जर कमी करायचा असेल तर आच्छादनांचा वापर करणं फार आवश्यक आहे यावर्षी. मग मल्चे, प्लास्टिकचे मल्चेस असो, जैविक मल्चेस असो, आच्छादनाचा वापर आपल्याला करायचे आहेत. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर सोयाबीन लागवडीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या ठरणार आहेत.
1: अच्छा सर, आता कोणतंही पीक म्हटलं की आता आपल्याला सुरुवातीला जमिनीचा विचार करावा लागतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्या मराठवाड्याची जमीन आपल्याला माहिती आहे कोरडवाहू जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. मग आपल्याला सोयाबीनची लागवड करायची तर आहेच, पण जमिनीची निवड आपण नेमकी कशी करायला हवी?
0: जमिनीची निवड करत असताना सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे आपल्याला बघावा लागेल की पिकांच्या मुळाची सिस्टीम कशी आहे. जर टॅप रूट आहे, सोटमूळ प्रकार आहे की फायब्रस सिस्टीम्स आहे, कशी आहे. आता सोयाबीनचा जर विचार केला आपण तर तिची सोटमूळ प्रकारात जाते, त्यामुळे तुम्ही तुमची जमीन जी आहे कमीत कमी 3 फूट काळीची आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि ती भुसभुशीत असणं पण आवश्यक आहे, नुसतं काळी असून चालणार नाही, पण ते भुसभुशीत असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मध्यम ते भारी जमीन, उत्कृष्ट निचरा होणारी जमीन, आणि त्याचा PH जवळपास 7 ते 8 दरम्यान असणारा आपल्याला हवाय.
1: अच्छा, आता हे झालं जमिनीची निवड आपण कशी करायला हवी, पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो की आपण पाहतो की आपल्या विद्यापीठाने भरपूर अशी विविध वाण शिफारशीत केलेले आहेत, आणि मार्केटमध्ये गेलं तर भरपूर असे वेगवेगळे वाणसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग वाणांची निवड करताना शेतकरी बांधवांना खूप प्रश्न पडतात की नेमकं आपण कोणत्या वाणांची आपण निवड करायला हवी, काय सांगाल?
0: खूप चांगला प्रश्न आहे. आणि यावेळेस एलनिनोचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला कमी कालावधीचे वाण लावणं फार आवश्यक आहे.
1: म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणार.
0: कारण जास्त कालावधीचे असले तर ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो आपल्याला खंड पडण्याची शक्यता आहे त्याच्यापासून आपलं पीक वाढेल. त्यामुळे एक असा सल्ला राहील की जर तुम्ही 3 एकर सोयाबीन लावत असाल तर एक कमी कालावधीचं म्हणजे 90 दिवसाचं, जसं JS 93.05 आहेत, अजून बरेच वाण आहेत, त्यानंतर एक मध्यम कालावधी JS 335 आहेत, MUS 71 आहे, किंवा MUS 725 आहेत, हे वाण आपण तिथे लावू शकतो. आणि एक थोडेसे लेट येणारे वाण जसं KDS काही भागामध्ये, आपल्या मराठवाड्याचं विशेषतः परभणी आणि हिंगोलीमध्ये नाही लावायला पाहिजे, परंतु जिथे शक्य आहे तिथे KDSचे जे आहेत 726 वगैरे वाण आहेत, तर हे वाण जास्त कालावधीचे याचे विभागून लावावेत. आपल्या वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाने खूप चांगले वाण दिलेले, त्यामध्ये MUS 711 आहे, MUS 509 आहे, MUS 740, MUS 731, MUS 725. मागच्या वर्षी खूप चांगला आलेला वाण म्हणजे MUS 612 आहे. मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी MUS 162 आणि MUS 158 असे वेगवेगळे वाण आहेत. तरी वाणासंबंधित अजून काही माहिती पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राला किंवा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा.
1: नक्कीच सर. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला बरेचसे तज्ज्ञ मंडळी सांगतात तुम्ही पेरणीपूर्वी तुम्ही बियाण्यांना बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून येणारा जो रोग आहे त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास ते मदत होते. तर याविषयी काय सांगाल बरं की बीज प्रक्रिया म्हणजे आपण जैविक पद्धतीची कोणती करायला हवी, रासायनिक पद्धतीची कोणती करायला हवी, याविषयी आपण काय सांगाल?
0: बीज प्रक्रिया असं आहे की एक वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आहे, जसं लहान मुलांना आपण वॅक्सिनेशन करतो. बीज प्रक्रिया करण्याचे फायदे अनंत आहेत. नंबर एक की बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीलाच रोग आणि किडींचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो, त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो. बीज प्रक्रियेमुळे अजून एक गोष्ट होते की उगवण क्षमता खूप चांगली होते, कारण आपलं जे शेत आहे त्या शेतावर पहिले उन्हाळा गेला, त्याच्या पहिले हिवाळा होता, उन्हाळा आला, थोडा पावसाळा झाला, अशा तिन्ही कंडिशनमध्ये जमिनीमध्ये उष्ण दमट वातावरण तयार होतं आणि बुरशे तिथे ऑलरेडी असतात, आणि मग ह्या बुरशे खूप त्रास देतात. आता सोयाबीनचा जर विचार केला तर सर्वात जास्त जे नुकसान होतं ते शेंगावरील करप्यामुळे होतं, आणि हे जमिनीतून बियाण्यातनं जाते आणि याचा प्रादुर्भाव 20व्या दिवसापासून स्टार्ट होतो, पण दिसतो तो 80व्या दिवशी जेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही, आणि त्यामुळे पण सोयाबीनचं उत्पादनात घट येते. आणि बुरशी पहिलेच लागत असल्यामुळे पुढे जर पाणी कमी पडलं, खंड जर पडले, तर मग असे झाडं अशक्त होतात आणि अशक्त झाडाला रोग आणि कीड मोठ्या प्रमाणावर येतात. म्हणून बीज प्रक्रिया करणं ही अतिशय आवश्यक आहे. आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल, आपलं जर पीक खूप चांगलं ठेवायचं असेल आणि पुढच्या खडतर काळामध्ये आपलं पीक तग धरायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे.
1: अच्छा,
0: आता सोयाबीनमध्ये जर बीज प्रक्रिया म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची. याच्यामध्ये थायरम आहे, कार्बन डायझिम आहेत, विटावॅक्स आहेत, यासारखे आपल्याला बुरशीनाशकं वापरता येईल. किंवा जैविकमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा जे आहे 5 ml प्रति किलो बियाण्याला, हे आपल्याला देता येईल. आणि विशेष म्हणजे हे झाल्यानंतर

जैविक आणि रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया झाल्यानंतर मग आपल्याला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी लागेल. त्याच्यामध्ये रायझोबियम जपॉनिकम हे जीवाणू संवर्धन आहे. त्याच्यामध्ये याच्या मुळावर ज्या गाठी येतात त्याच्यामध्ये जो हा रायझोबियम नावाचा जीवाणू होतो हा आपण दिल्यामुळे काय की हवेतील नायट्रोजन जमिनीतलं नायट्रोजन झाडाला देईल आणि आपल्या गाठी ह्या मजबूत आणि मोठ्या होतील. सोबत पुरत विरघळणारे जीवाणू की ज्याच्यामुळे शेंगा लागणार आहेत त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची. आणि सोयाबीनमध्ये पुढे पुढे काय होतं की येलो मोझाईक नावाचा रोग येतो. तर अशा वेळेस जर आपण सुरुवातीला थायमिथॉक्झाम सारखे जर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली तर निश्चितच मग या रोगांना सुद्धा आपल्याला ज्या रसशोषण करणाऱ्या किडी आहेत यांचा सुद्धा आपल्याला तिथं व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे याचं FRI फाडणं फार आवश्यक आहे. त्यामुळे फंजीसाईट रायझोबियम आणि इन्सेक्टीसाईड हे तिघांची बीज प्रक्रियाच आपण करावी. बीज प्रक्रिया करताना एक काळजी आपल्याला आवश्यक घ्यायची की बीज प्रक्रिया साधारणतः 12 तास किंवा पेरणीच्या 2 ते 3 तास आधी आपल्याला करायची. बियाणं आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यावर पहिले बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे 10 मिनिटानंतर रायझोबियमची नंतर मग

0: फार आवश्यक
1: आवश्यक
0: आहेत.
1: आहे.
0: त्याच्यामुळे फंजीसाईट, रायझोबियम आणि इन्सेक्टीसाईट
1: यस.
0: हे तिघांची बीज प्रक्रियाच आपण करावी. बीज प्रक्रिया करताना एक काळजी आपल्याला आवश्यक घ्यायची की बीज प्रक्रिया साधारणतः 12 तास किंवा पेरणीच्या 2 ते 3 तास आधी आपल्याला करायची. बियाणं आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यावर पहिले बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे, 10 मिनिटानंतर रायझोबियमचे, नंतर मग कीटकनाशकाची. या क्रमाने आपल्याला बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया नेहमी ही सावलीत करायची.
1: अच्छा.
0: आणि बीज प्रक्रिया करत असताना सोयाबीनचं पीक अतिशय नाजूक आहे, म्हणजे त्याचं सीड जे आहे खूप नाजूक राहते, टर्फल निघते, त्यामुळे हाताने चोळायचं नाही आहे. मशीनच्या सहाय्याने किंवा हलका झोका देऊन आपल्याला हे बियाणाला कसं लागेल ते आपल्याला करायचं आहे. आणि विशेषतः करताना आपल्या हातमोजे घालणं, मास्क लावणं, लहान मुलांना दूर ठेवणं, ह्या काळजी आपल्याला घ्यायच्या. एकदम कोंदट जागी किंवा एकदम सूर्यप्रकाशात ही बीज प्रक्रिया आपल्याला टाळायची. सौम्य सावलीमध्ये आपल्याला करून वाळून मग त्याची पेरणी करायची. तर आजकाल मार्केटमध्ये असेही प्रोडक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे एकत्रितपणे येतात, तर त्याचाही उपयोग केले तर आपल्याला
1: फायदा आहे. अच्छा सर, आता बीज प्रक्रिया करणं ही खूप आवश्यक आहे हे तो तुमच्या सांगण्यावरून सर्व शेतकरी बांधवांच्या लक्षात आलंच असणार आहे. तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो की पेरणी कसं असतं, पेरणीचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्येच आपण पेरणी केली तर त्यापासून मिळणारं उत्पादन हे आपल्याला अधिक मिळत असतं. तर त्या अनुषंगाने सोयाबीनची जर आपल्याला पेरणी करायची असेल तर पेरणीचा वेळ, त्याच्यातलं अंतर कसं असायला हवं याविषयी आपण काय सांगाल? आणि आपण पाहतो की आता पेरणीच्या काही पद्धती पण आहेत, तर याविषयी आमच्या शेतकरी बांधवांना सांगावं.
0: आता खरं तर सोयाबीनमध्ये पेरणीचा जो कालावधी आहे हा साधारणतः मान्सूनवर आधारित, पाऊस जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपण त्याची पेरणी करतो. परंतु सर्व शेतकरी बंधूंना एक नम्र विनंती आहे की जोपर्यंत तुमच्या गावामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करायची नाही. सुरुवाती जर पेरणी करणी पहिल्याच पावसावर पेरणी केली तर पुढे तर पैसा वानू ज्याला म्हणतो आपण, गोगलगाय यांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे आपण अगदी 7 जुलैपर्यंत सुद्धा याची पेरणी करू शकतो.
1: अच्छा.
0: त्यामुळे घाई न करता जेव्हा आपल्या गावामध्ये, म्हणजे आपल्या जिल्ह्यात नाही तर गावामध्ये, आता पाणी किती पडलं त्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल. एक साधे 500-600 रुपयाला रेनगेजेस मिळतात, पर्जन्य म्हणजे पाऊस मोजण्याची यंत्र मिळतात, तुमच्या ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगवर तुम्ही लावून घ्या, काही मोठी गोष्ट नाही आहे. पण आपल्या गावामध्ये किती पाऊस पडला, 100 मिलीमीटर पाऊस पडला त्यानंतर त्याची पेरणी करायची. आता दुसरा तुमचा प्रश्न आहे की अंतर. अंतरमध्ये असं आहे की 18 इंचावर आपल्या पेरणी करायची, 45x5 सेंटीमीटरवर किंवा 30x7.5 सेंटीमीटरवर याची पेरणी करायची. पेरणी करताना उताराला आडवी पेरणी आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. त्यानंतरचा तुमचा जो मुद्दा होता की तो होता की पद्धती. आता पद्धतीमध्ये आपण ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राणी याची पेरणी करू शकतो किंवा बैलचलित पेरणी यंत्राणी पेरणी करू शकतो. परंतु आता एल्निनोच्या काळामध्ये आपण प्रयत्न करायचा आहे की बेडवर करण्याचा प्रयत्न, त्यासाठी बीबीएफ यंत्र आलेले आहेत, रुंद सरी वरंबा पद्धतीनं बीबीएफवर आपण करायचे. टोकन यंत्राने त्याच्यामध्ये टोकन होते बीबीएफमुळे, एक खतं दिल्या जातात, त्यानंतर पाण्याचा निचरा पण चांगला होतो आणि बेड पण तयार होतो.
1: अशा
0: 4-4 गोष्टी आपल्याला एकाच माध्यमातून मिळतात. त्यामुळे बीबीएफवर आपल्या करायचे. बीबीएफचा वरचा टॉप तुम्ही 2 ओळी ठेवा, 3 ओळी ठेवा. 2 ओळीमध्ये तुम्ही 18 इंच अंतर ठेवा, 45 सेंटीमीटर, आणि 2 झाडामध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवा. तर असं जर केलं तर आपल्याला खूप चांगली गोष्ट होईल. आणि बीबीएफचा अजून एक फायदा आहे की बियाणं कमी लागतं, 12-13 किलो बियाण्यामध्ये आपल्याला तसं पेरणी त्याच्यामध्ये होऊन जाते. आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही आहे की बीबीएफ यंत्र नाही आहे, ट्रॅक्टर नाही आहे, क्षेत्र फार कमी आहे, तर अशाने तुम्ही पेरणी करून घ्या 18 इंचावर. आणि जेव्हा तुमचं पीक उगवेल तर एक 15 ते 20 दिवसानंतर 4 ओळीनंतर एक सरी काढून टाका.
1: अच्छा.
0: म्हणजे बळीराम रांगराने काढा किंवा छोट्या वखरांनी तुम्ही काढा, ती सरी पाडणं फार आवश्यक, जेणेकरून जर पावसाचा खंड जर पडला ती जेवढं पाणी मिळेल आपल्याला तेवढं तिथे मुरेल वाचेल. आणि जर पाणी इनकेस जास्त झाला, कारण आजकाल कसं आहे की पाऊस मिळतो आहे पण कमी दिवसात मिळतो, धो वाढतो, तो आपल्याला कामाचा नाही, तर मग असं पाणी त्याचा निचरा पण योग्य आपल्याला होईल. तर ह्या पद्धतीने आपण त्याची पेरणी करायची.
1: नक्कीच. सर, आता पीक म्हटले की त्याला विविध अन्नद्रव्यांची गरज असते, जे त्याच्या वाढीसाठी असेल, येणाऱ्या फळासाठी असेल.
0: बरोबर.
1: तर त्यासाठी आपल्याला म्हणजे खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं.
0: अगदी.
1: मग सोयाबीनसाठी आपण खताचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे?
0: आता सोयाबीनचं हे पीक आहे मुळात खूप चांगलं पीक आहे, म्हणजे याला नत्राची कमतरता कमी राहते. आणि नत्र जे मिळणार आहे त्याच्या मुळावर जे गाठी आहेत आणि त्या गाठीमध्ये जो रायझोबियम आहे त्याच्या माध्यमातून जास्त मिळणार आहे. तर त्यामुळे बीज प्रक्रिया करणं रायझोबियमची, हे तर क्रमप्राप्त आहेच शेतकऱ्यांना. दुसरी गोष्ट, रासायनिक खतांचा जर विचार केला आपण तर 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश प्रति हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे 12-24-12 प्रति

0: ती एकरी द्यायची आहे, मग वेगवेगळ्या खतांच्या माध्यमातून, कारण यावेळेस खतांची थोडीशी कमतरता जाणून याची शक्यता आहे.
1: अच्छा,
0: शेतकरी बंधूंना विनंती आहे की अट्टहास न करता एकाच ब्रँडचं किंवा एकाच टाईपचं खत न घेता, जे तुमच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल खत आहेत, तर त्याच्यामध्ये 12-24-12 म्हणजे नत्र स्फुरत पालाश याचं कॅल्क्युलेशन आपण करावं आणि त्यानुसार आपण खत नियोजन करावं. याबद्दल जे तुम्हाला माहिती असेल तर नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही संपर्क साधा किंवा कृषी विद्यापीठाशी आपण संपर्क साधावा. त्यानंतर खत नियोजनामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की गंधकाचा वापर करावा, फार आवश्यक आहे, कारण आपल्याकडच्या जमिनी ह्या 8 ते 8.5 pH पुढे आहेत, त्यामुळे गंधकाचा वापर करणं तेवढंच चांगलं आहे. एकरी 8 किलो गंधक जर आपण दिलं तर जमीन पण भुसभुशीत होईल, शेंगा पण खूप चांगल्या भरतील, त्याचं तेलाचा पर्सेंटेज पण वाढेल आणि वजन पण वाढेल. तर त्यामुळे सल्फरचा वापर जरूर आपण करा. जर आपण सिंगल सुपर फॉस्फेटमधनं करत असाल तर मग सल्फर देण्याची गरज नाही, तर त्याप्रमाणे आपण नियोजन करावं. आणि अर्थातच सेंद्रिय खतांचा वापर जेवढं तुमच्याकडनं शक्य आहे पेरणीच्या पूर्वीच आपण सेंद्रिय खतांचा वापर सुद्धा करावा.
1: नक्कीच सर, आता पीक म्हटलं की तिथं आजूबाजूला तणांचा प्रादुर्भाव असतोच आणि तण असतात आणि आपण म्हणतोच की तण खाई धन, तर या अनुषंगाने तणांचं व्यवस्थापन आपण सोयाबीन पिकामध्ये कसं करायला हवं?
0: तणांमुळे सुद्धा जवळपास 20% ते 60-70% नुकसान पिकांचं होऊ शकतं. तर सोयाबीनमध्ये सुद्धा पेरणीच्या पूर्वी आपण काही तणनाशकं देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इन्स्टन्स पाहिलं तर पेंडामिथिलीन सारखे आहे. पेरणीनंतर पण उगवणीपूर्वी जसं डायक्लोसुलम आहेत, याची सुद्धा आपण वापर त्याच्यामध्ये करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत आणि काही तणनाशक उभ्या पिकांमध्ये आपण देऊ शकतो 15 ते 20 दिवस झाल्यानंतर. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते तण आहेत, रुंद पानाचे आहेत, गोल पानाचे आहेत आणि त्याची तीव्रता किती आहे यानुसार तुम्ही त्याचा निर्णय घ्यायचा आहे. आणि जसं इमॅजिथायपर आहे जे आपण उभ्या पिकांमध्ये देऊ शकतो किंवा इमॅजिथायपर प्लस इमॅजिमॉक्स हे संयुक्त तणनाशक आहे, परंतु तणनाशक फवारत असताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचं तणांचं नियंत्रण आपण करावं.
1: सर, आता पीक म्हटलं की आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो पाणी, आणि पाणी फार आवश्यक असतं की पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करावंच लागतं, पाण्याशिवाय पिकाची वाढ होऊ शकत नाही. तर मग सिंचनाचे व्यवस्थापन आपण कसं करायला पाहिजे?
0: आता तसं पाहिलं तर सोयाबीनचं जे पीक आहे हे 3 महिन्याचं पीक आहे, त्यामुळे विशेष काही याला इरिगेशन मॅनेजमेंट किंवा सिंचनाची व्यवस्था करण्याची गरज पडत नाही. परंतु जसं पाहिलं आपण तर सोयाबीनला जवळपास 25 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागतं, म्हणजे एकरी जर पाहिलं तर आपण 10 सेंटीमीटर पाणी, एकदम साध्या भाषेत जर म्हटलं तर 10 लाख लिटर पाणी एकरी त्याच्यामध्ये लागतं आणि याची गरज पावसामध्ये पूर्ण होते. पण यावेळेस एलनिनोचा इफेक्ट असल्यामुळे तुमच्याकडे जर शेततळं असतील तर शेततळ्याची डागडुजी आजच करून घ्या, ते सुद्धा एलनिनोसाठी फार आवश्यक आहे. तर जेवढं काही पाणी आपल्याला सुरुवातीला मिळणार ते त्याच्यामध्ये स्टोअर राहील आणि प्रोटेक्टिव्ह इरिगेशन संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी, विशेषतः दाणे भरताना शेंगा भरताना. तर ह्या जर केल्या आपण तर एवढं निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल.
1: अच्छा सर, आता आंतरपीक सुद्धा महत्वाचं असतं, सोयाबीन मध्ये आपण कोणते आंतरपीक घेऊ शकतो?
0: सोयाबीन मध्ये आंतरपीक घेताना सर्वात पॉप्युलर आणि सर्वात महत्वाची आणि आर्थिक दृष्ट्या फायद्याची असणारी सिस्टम म्हणजे सोयाबीन आणि तूर. तर तुम्ही 4 सोयाबीन 2 तूर किंवा 6 सोयाबीनच्या ओळी 2 तुरीच्या ओळी किंवा 8 सोयाबीनच्या ओळी अशा वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही घेऊ शकता. काही ठिकाणी कापसाचे सुद्धा चांगले रिझल्ट्स आहेत, मूग आहे, उडीद आहेत, यासारखी पिकं आपण सोयाबीनमध्ये आंतरपीकमध्ये घेऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर ऊस आहे आणि तिथे काही जागा जर असेल तर तिथे सुद्धा ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण सोयाबीन घेऊ शकतो. अशा प्रकारचे पण आपण प्रयत्न करू शकतो. परंतु साधारणतः कमीत कमी तुरीचं पीक तरी आपण ॲज अ आंतरपीक म्हणून सोयाबीनमध्ये घ्यायचं आहे.
1: अच्छा, तर आता जाता जाता आमच्या समस्त शेतकरी बांधवांना महत्त्वाचा संदेश काय द्याल बरं?
0: महत्त्वाचा संदेश एवढंच आहे की शेतकरी बंधूंनो, खरीपामधलं आपलं सर्वात महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन.
1: हो,
0: आणि सोयाबीन पीक हे जवळपास 3-3.5 महिन्याचं आहे आणि त्याच्या शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये ह्या एलनिनो येणार आहे.
1: हो,
0: तर त्या दृष्टिकोनातून आताच एलनिनोकडे लक्ष न देता त्याची मुळं कसे वाढतील, त्याचा जारवा कसे वाढेल, ते बीज प्रक्रियेच्या माध्यमातून जमीन भुसभुशीत करून या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये विचार करावा. बीज प्रक्रिया जरूर याच्यामध्ये करावी. सुरुवातीच्या काळामध्येच रोग आणि किडीचं व्यवस्थापन करणं फार आवश्यक आहे. सेंद्रिय खतांचा वापर तुम्ही जरूर करा. निंबोळी अर्काचा वापर 20 दिवसापासूनच तुम्ही स्टार्ट करा आणि तुमच्या सोयाबीनच्या पिकाच्या खोडावर शेवटपर्यंत ऊन आणि हवा कशी खेळती राहील या दृष्टिकोनातून तुम्ही लागवड करा. निश्चितच या एल निनोच्या खडतर काळामध्ये सुद्धा

0: आपल्याला चांगलं पीक येईल.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना यल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचं जे पीक आहे, या पिकाची काळजी कशी घ्यायची, त्याचे कोणकोणते वाण आहे, जमिनीची निवड कशी करावी, पाणी आणि खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं आणि कोणकोणत्या वाणांची आपण निवड करायला हवी, असे एक ना अनेक प्रश्नाचं निरसन या मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं आहे. नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या समस्त शेतकरी वर्गाला होईल, यात काही शंका नाही. दिलेल्या माहितीबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: याबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग.
2: स्नेल स्पेस 66 for 4 इन द ऑलमोस्ट द 13th ओव्हर. यू गॉट 7 ओव्हर्स टू गो. नाउ हाउ मच मोर रियली हैव टू प्ले आउट ऑफ द स्किन्स. अँड हियर इज द नेक्स्ट डिलिव्हरी रॅपिंग ऑन द पॅड्स अँड एम्पायर किम कॉटन सेज नथिंग डूइंग. And would that mean that they take a review? They're still talking to each other. The ball came in quite sharply, Sanjay. That was very close.
3: Agar review nahi liya to shayad isliye ke

सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत श्रीधर फडके यांचं. मंडळी, याबरोबरच आजचा आपला माझं आवार माझं शिवार कार्यक्रम आता संपतोय. उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जुलै महिन्यात करायची शेतीची कामं याबद्दलची माहिती. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये हॅलो शंका समाधान. आता निरूप घेऊया या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. माझा आवार माझं शिवार शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

ஆகாஷ்வாணி மும்பை. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची

बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळं परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. FIFA

0: फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16-व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात,

0: रामाचा विठ्ठलाचा भगत राहता सैला
1: नित्यनियमान सेवा भक्ती करायची जळण फाटा आणायचा पोटनिर्वाह करायचा
0: आणि नित्यनियमानं भगवंताला निवंत दाखवून
1: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नुरपरी काय घडायला जात्या
0: आणि दामू सिंपेला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात्र काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
0: आपल्या मुलाला सांगायला
1: लवकर जावा
2: भगवान देवाला निवंत दाखवा.

0: जेवा तुम्ही जेवण करता
1: हजर नाही जे

0: बसून पांडुरंग ताट्यावरती बसून
1: जेवाय लागला नामदेवाला आनंद होयाला
0: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
1: आपल्या माताजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
0: बाबा नामदेवा निवद काय केला बर का
1: देवाना खाल्ला निवद आहे
0: देवाने खाल्लान का देवावर आळ घेतून
1: अरे इकते बारा बारा चोवीस वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
0: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतून
1: एवढं म्हणताना नामदेवाला

म्हणून काय करायचं?

0: वाईट वाटू लागलं नामदेवाच्या पित्याला दामू शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी.
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जेवलो. आज नामदेवान जीव घातलं बरं का.
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला.
1: आनंदाच्या भरा देवा संगे गुजगुटी बरोबर बरं का.
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामू शिंपेला नामदेवाला.
1: आनंदी आनंदाच्या भरा होत बरं का.
0: घरवाड्याला

लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा.

दी ल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. प्रमोद खंदारे यांनी गायलं होतं आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. रात्रीचे 9:15 वाजतायत. आता रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग बिहाग. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाड्यात आलात. जग जीवन थोडा द्रुतख्याल ऐकतालात. सब सीधा गुरु आदिनाथ. त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर, संवादिनी अनंत केमकर, राग बिहाग कलाकार पंडित यशवंतबुवा जोशी.

0: नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित यशवंत बुवा जोशी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य प्रदर्शन. लेखक मनोहर भागवत. सादर करते चंद्रकांत बर्वे.

0: नंदिनी?
1: नंदू?
2: हाँ प्रकाश, तू?
1: नहीं प्रकाश नहीं,
2: प्रकाश नहीं, मग?
1: नहीं ना आठवत, मी मी श्रावण.
2: श्रावण?
1: श्रावण विसरलीस?
2: अरे हो विसरलेली नाही मी, पण चटकन आठवे ना लहानपणातल्या गमती आणि भांडणं त्याच वेळी शोभून दिसतात.
3: आणि मामी नाशिकला परवाच गेले आहेत आणि आठवडाभर तरी परत येणार नाहीत. विजय अनघाचं कॉलेज म्हणून ती इथंच आहेत आणि त्यांच्या सोबतीला घरात कुणीतरी हवं म्हणून मामानी आपल्या लाडक्या भाचीला खास परमिशन काढून इथं आणलंय हे देखील मला माहिती आहे. तुला आता काही म्हणायचं यावर?
4: तू म्हणतोस तसा माझा उद्देश नव्हता, खरंच अगदी शपथ.
3: प्रत्येक खोटी गोष्ट शपथ घेऊनच खरी म्हणून पटवावी लागते का तुम्हा मुलींना?

0: मला नाही माहीत, मी कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी पटायचं नाही तुला. मला एवढंच सुचवायचं होतं की
1: तुझा माझा आता काही संबंध नाही, तेव्हा तू मला भेटू नकोस, बोलू नकोस, ओळख सुद्धा दाखवू नकोस, हेच ना?
0: नाही, अगदी हेच, असंच नाही.
1: मग कसं?
0: पूर्वीचं एक ठीक होतं रे, पण आता तसं वागलेलं बोललेलं बरं दिसणार नाही आपल्याला.
1: एवढं देखील मला कळत नाही असं सुचवायचं की काय तुला?
0: बघ, मी काहीही बोलायला गेलं ना तरी भलताच अर्थ काढतोयस तू.
1: शपथेवर खरं सांगणाऱ्या मुलींचं बोलणं असतं ना ते.
0: पुन्हा तेच, मी जातेच कशी आत.
1: बरं जाऊ दे, मला काय सांगायचं होतं, व्हायचं ते होऊन गेलं. लहानपणापासूनची तुझी माझी मैत्री, हो आता मैत्रीच म्हणायला हवं तिला. प्रत्यक्ष बोलली नाहीस तरी तुझ्या कृतीनं तू माझ्या लग्नाच्या मागणीला उत्तर दिलंसच. ठीक आहे, पण हे सगळं तुझ्या माझ्यातलं होतं. लोकांच्या दृष्टीनं ती दाट मैत्री, दोघांच्या मधलं आकर्षण, प्रेम काही का असेना? मामा मामींचा तर प्रश्नच नव्हता. आपल्याला एकत्र भांडताना खेळताना त्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा आपण पूर्वीसारखे बोललो असलो नाही तर मामा नसते गैरसमज आणि शंकाकुशंका काढतील. तू इथं नाहीस तरी पूर्वीसारखा मी तुझ्या मामांकडे अजून येत असतो. आता तू असताना जेवढं येणं व्हायचं तेवढं नाही होत हे खरं. मधून मधून कधीतरी तुझी चौकशी करतो. हे सगळं एकदमच बंद केलं तर बरं दिसणार नाही ते. मी काय म्हणतोय आलं ना लक्षात? बरोबर आहे ना?
0: हा, बरोबर आहे. तरी देखील
1: मला माहित आहे तुला काय म्हणायचं ते. तुझे माझे संबंध आता कसे असायला हवेत याची मला चांगली जाणीव आहे. तू कसलीही काळजी करू नकोस, तुला त्रास होईल असा मी कसा वागेन? बर, तू मजेत आहेस ना?
0: हो ना.
1: गुड. आणि घरची माणसं
0: चांगली आहेत की?
1: तुझे मिस्टर
0: ते देखील.
1: एकूण माझ्याशी नीट बोलण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीस तर तू. बरं आहे, मी निघतोच कसा, उगाच तुला अडचण नको.
0: नाही तसं नाही, पण अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना. विजय आणि अनघा आत्ता येतील आणि जेवण तयार नसलं तर मग बघायला नको, म्हणूनच जरा.
1: अच्छा अच्छा, गो ऑन. अच्छा अच्छा, गो ऑन. परत येईन मी कधीतरी सावडीनं. अच्छा, निघतो ग.

0: नंदुताई, एक गंमत सांगतो तुला. सांगू?
1: गंमत सांगायला सुद्धा माझी परवानगी लागते का रे?
0: तसं नव्हे ग. नाही पण म्हणजे त्याचं काय आहे?
2: त्याचं काय आहे? काही नाही, गंमत बिम्मत कुछ नाही. मी सांगते त्याला.
0: तू गप्प राहा ग, नेहमी मध्ये मध्ये बोलून सगळा वांदा करून टाकतेस.
1: तू थांब गा ना गा, सांग काय ते.
0: हा तर आज शनिवार, करेक्ट?
1: करेक्ट, आज शनिवार. उद्या रविवार, गमतीचं काय?
0: ते सांगतो ग. तर आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं काही ना काही महत्व असतं. सोमवार शंकराचा, कुणाचा उपवास वगैरे असतो. मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार म्हणून राखून ठेवलेले. गुरुवार दत्तगुरूंचा, तसा शनिवार
2: मारुती रायाचा.
1: मग तुला मारुतीला जाऊन तेलबिल वाहून यायचं की काय? परीक्षा आल्या की मारुती रायाच्या विद्यार्थी भक्तांची संख्या बाकी वाढते. कुणाकुणाला तरी पास करणार दो बिचारा.
0: छे, असलं आपण काही करत नाही. आपण आपला अभ्यास करतो आणि त्याचे फक्त आशीर्वाद मागतो. पण शनिवारचं आणखी एक महत्व आहे, खास करून माझ्यासारख्या कॉलेज स्टुडंट्सना.
1: ते कसलं?
0: अगं, शनिवारी पिक्चरचा दुपारचा शो कधी चुकवीत नाही आम्ही मंडळी. म्हणजे अगदी एखादं व्रत करावं ना त्या नेमानं.
2: भले शाबास.
0: तर आज दुपारच्या शोला काय सस्पेन्स कॉमेडी आहे माहितीये.
1: शेवटी तू ठिकाणावर आलास म्हणायचं. म्हटलं काय एवढी गंमत सांगतोयस?
2: मी केव्हाच ओळखलं होतं, शनिवार आला की याच्या अंगात नेहमी सिनेमा संचारतो, नेहमीच आहे म्हणावं. तुझ्याजवळ तरी खूप लवकर मुद्द्यावर आला. बाबांना आणि आईला बोलता बोलता कुठे गुंगवून ठेवतो आणि 5-10 रुपये घेऊन नेहमी पळ काढतो. आम्हाला मात्र

0: कुठेच जाता येत नाही याच्यासारखं.
1: आयडिया, आज बाबाही नाही आई नाही, तेव्हा आपण तिघांनीच जाऊया सिनेमाला, चालेल? मग चला चला चला लवकर आटपा बघू. आणि हो अनघा, तुझ्यासाठी नाही म्हणजे तुझी हेअरस्टाईल हीच असली तरी चालेल, नाहीतर व्हायचं काय, आपण 3 शोला म्हणून जायचं तर 6 शोचा इंटरवल झालेला असायचा.
0: एवढं काही चिडवायला नकोस विजू भाऊ, तुझ्या आधी माझं आटोपेल.
2: कुणाचंही लवकर आटपलं तरी आज सिनेमाला जायचं नाही.
0: काय
2: सांगितलं ना सिनेमाला जायचं नाही म्हणून? अरे 8 परीक्षा आली ना तुमची, आणि तुम्हाला सिनेमा सुचतोय? मामा मामी नसताना मी तुम्हाला पाठवू, काय म्हणतील मला ते?
1: अगं पण ताई, मेक रिक्रिएशन ग, सिनेमा पाहिला की कसं अगदी फ्रेश वाटत. आठवड्यातून एकदा तरी काशी करमणूक नको, तू पण अगदी.
2: वर्षाचा अभ्यास समोर पडलाय आणि करमणूक कसली? परीक्षा होऊ दे, मग एक काय, 2 सिनेमे पहा की.
1: तू म्हणजे अगदी बाबांसारखी बोलतेस हल्ली.
0: आमच्या आईपेक्षा काही कमी नाही.
2: म्हणून तर मला मामांनी मुद्दा मानून ठेवलं इथं. ए पण विजय, तुझं एक बाकी चांगलं आहे, निदान सिनेमाला जायचंय असं उघड सांगून तरी पैसे मागतोस. तुझ्या बरोबरीची मुलं काय काय उद्योग करतात ते ऐकलं ना की मनाला अगदी यातना होतात, काही सुचतच नाही.
3: मी आत येऊ शकतो का?
1: हो प्रकाश दादा, हो. अरे ये ना, ये आत ये. तुला केव्हापासून परवानगी विचारायला लागली बुवा?
3: अरे तसं नव्हे, तुम्हा बहीण भावंडांचं भांडण रंगात आलंय, कुणाला कसल्या यातना होत आहेत, तर उगाच आपण मध्ये घुसून अडथळा कशाला आणणार म्हणून विचारलं.
0: भांडण नाही आणि संभाषणही नाही, आम्हा दोघांना जायचं होतं सिनेमाला. नंदू ताईला आम्ही आग्रह करतोय की तू पण चल म्हणून, पण ही मुली यायलाच तयार नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही. या अभ्यासानं अगदी बोर झाले बघा.
3: अगं तिचं बरोबर आहे, अगदी करेक्ट. आता तिला तुमच्या बरोबर सिनेमात जाण्यात कसला इंटरेस्ट असणार? मामा येईपर्यंत कसं तरी राहायचं. अगं तिचं मन गुंतलंय तिकडं, सासरी त्यांच्यात. एवढं कसं कळत नाही ग तुम्हाला?
2: तसं नाही, त्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत म्हणून म्हणते मी तसं. एवढं सांगूनही त्यांना जायचं असलं तर मी काय करणार आहे म्हणा?
0: बघ रागावलीस.
2: रागवू कशाला, मला वाटलं ते बोलले.
1: म्हणजे खरंच जायचं नाही का? जाऊ दे, उगाच तुझ्या मनाविरुद्ध नको. मी आता कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसतो कसा?
2: आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास.
1: अच्छा बाय. अरे हो पण प्रकाश दादा, तू आता इकडे कुठे वळलास?
3: अरे सहजच, या पलीकडेच माझं जरा काम होतं बिझनेसचं, पण भेटायला हवा होता तो माणूस काही भेटला नाही. परत जाताना गाडी तिकडून घ्यायची ती इकडून घेतली, म्हटलं 5 भेटून जावं सगळ्यांना.
1: हो आय सी. अच्छा मी निघतो.
3: अच्छा
1: बाय.
0: ताई मी पण निघतेच ग.
2: तू आता कुठे निघालीस?
0: मैत्रिणीकडून माझ्याकडे नसलेले नोट्स तरी घेऊन येते.
2: आत्ताच काय घडलंय, संध्याकाळी आपण दोघी जाऊ ना बाहेर आणू.
0: आणि संध्याकाळी तीच कुठे बाहेर गेली म्हणजे? मी लगेच येते.
2: बरं जा. ए पण लवकर ये हा.
0: हो आलेच अर्ध्या तासात. बाय.
2: प्रकाश.
3: नो श्रावण,
2: प्लीज स्टॉप इट नाऊ. आई बाबांच्या नावानं सारखा गळा काढून रडणारा तो प्रकाशही आता तू नाहीस, आणि श्रावण बाळाची शाळेत ऐकलेली गोष्ट मनात ठेवून तुला श्रावण श्रावण म्हणून चिडवणारी ती जगातली नंदिनी देखील आता खूप मोठी झाली.
3: तू त्याच नावानं हाक मारलीस, अगदी चिडवलंस, तरी बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखा वाटतं. सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही, वाटा वेगळ्या झाल्या, तरी ज्या वाटेवरच्या पायघड्यावरून आपण आनंदानं बागडत मोठे झालो, तिकडे आपुलकीच्या नजरेनं प्रेमाच्या जाणीवेतून पाण्यात केवढं मोठं सुख असतं.
2: नोटांच्या हिशोबात रंगणारा तुझ्यासारखा बिझनेसमॅन आज अगदी काव्यात बोलायला लागलाय.
3: याचं कारण तू नंदिनी, तू भेटल्यानंतर हे सगळं आठवणं वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का?
2: तुला वाटतही असेल, पण सर्वांनाच त्या आठवणी हव्या असतात असं नाही.
3: तुला देखील? सांग ना, मी असं काय केलं होतं म्हणून न बोलता न सांगता तू.
2: फॉरगेट इट. तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती
3: पण यायला जमलं नाही, कुणीतरी सीख नाहीतर.
2: खरंच मिस्टरांना कावीळ झाली होती त्यावेळी, मामांच्या पत्रात मी लिहिलंही होतं तसं. मागाहून वर्तमानपत्रात तुम्हा दोघांचा फोटो पाहिला, छान आहे.

0: संशय घेणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. तुला जशी काही बंधन आहेत तशीच माझी जबाबदारी आहेच. नुसत्या भेटण्यानं किंवा साधं बोलण्यानं आपण काही मोठी चूक करतोय असं नाही मला वाटत.
1: तरी देखील काट्याचा नायटा करणारे लोक भोवताली असतातच.
0: राहिलं, खूप दिवसानं तू आलीस. तुझ्याशी मनमोकळं बोलावं, तुझी विचारपूस करावी असं खूप वाटत होतं मला. पण तुझी इच्छाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. परवा एक विचारायचं राहूनच गेलं, आता सहज आठवलं म्हणून विचारतो. विचारू ना?
1: विचार, पण लवकर. ह अनघा येईलच एवढ्यात.
0: तसं काही खाजगी नाही, तुला विचारणार होतो. मिस्टर काय करतात ग तुझे? आपलं सहज होत
1: एवढंच ना. विलासपूरला हेवी इंजिनिअरिंग कारखाना आहे ना, तिथे कामाला येते. बोल ना.
0: तुला वाईट वाटेल, कदाचित राग येईल, पण मला म्हणायचं होतं, तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे.

0: बोल ना।
1: तुला वाईट वाटेल, कदाचित राग येईल, पण मला म्हणायचं होतं, तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे, तुझ्या अंगावर सुद्धा तसं काही विशेष दिसलं नाही मला। तेव्हा मी तर्क केला होताच, पण म्हटलं प्रत्यक्ष विचारावं। खोकला झालाय की काय तुला?
0: हां थोडासा। मला वाटतं तू अंगावरच्या दागिन्यांविषयी विचारलंस, हो ना? सासूबाईच म्हणाल्या एकटी प्रवासाला जातेस, तर जोखीम कशाला हवी अंगावर, म्हणून मोजकेस दोन दागिने घेऊन आले। फार प्रेमळ आहेत हा माझ्या सासूबाई, लहानपणी आईची माया मिळाली नाही ना, त्याची आत्ता भरपाई होती।
1: अरे वा, भाग्यवान आहेस, फारच थोड्या जणी असं नशीब काढतात।
0: तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यावर मला काय कमी पडणार आहे?
1: एवढ्या चांगल्या भावना आहेत।

कारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.